सुप्रभात श्रोतेहो. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 15 आषाढ शके 1948, 5 जुलै 2026. पहाटेचे 5:50 झाली आहेत. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी मृणालिनी जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करणार आहोत या सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला हा राग होता गुणकली। श्रोते हो, पुन्हा एकदा या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत।
1: नमस्कार पुणे।
2: नमस्कार पुणे।
0: श्रोते हो, 5:55 झालेत। आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया पारंपरिक सूर्याष्टकम शोभना तांबे यांच्या स्वरात।

शोभना तांबे यांच्या स्वरात पारंपरिक सूर्याष्टकम आपण ऐकलं गिरवाणवाणीमध्ये. श्रद्धेय आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

रामदास कामत यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वीणा चिटको यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया विजया खांडेकर यांची रचना बेला शेंडे यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली सौ अंजली देशमुख यांनी.

प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात गोनी दांडेकर यांची रचना. संगीत आहे अरविंद गडकर गजेंद्र गडकर यांचं.

0: शिरीष कवडे यांची रचना आपण ऐकलीत मंजिरी आलेगावकर यांच्या स्वरात. श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात प्रभात वंदन हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शुभदा मुळे यांचं चिंतन.
1: सत्यमेव जयते हे आपल्या भारत देशाचं बोधवाक्य आहे. सत्यनिष्ठेची फार मोठी परंपरा आपल्या देशात चालत आलेली आहे. प्रभू रामचंद्र सत्यवचनी होते. सत्यनिष्ठ अशा रघुवंशात श्रीरामांचा जन्म झाला होता. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये, अशी घराण्याची परंपरा होती. एक वेळ प्राण गेला तरी चालेल, पण दिलेलं वचन कधी मोडणार नाही, अशी तेजस्वी जीवननिष्ठा होती. स्वप्नात दिलेलं वचन सत्यात पूर्ण करणाऱ्या राजा हरिश्चंद्राची ही भारतभूमी आहे. या भूमीमध्ये अनेक सत्यवचने

0: राजे आणि थोर सत्पुरुष होऊन गेले. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात मा ब्रुयात सत्यम अप्रियम असं आपल्या उपनिषदांनी सांगितलेलं आहे. सत्य बोलावं आणि प्रियही बोलावं, परंतु सत्य आणि अप्रिय असं बोलू नये. व्यवहारात आपण सत्य कटू असतं असं म्हणतो, पण सत्य गोष्ट देखील कटुपणा न पत्करता सांगता आली पाहिजे. सत्य हे शाश्वत जीवन मूल्य आहे. सत्यम शिवम सुंदरम असं परमेश्वराचं मंगलमय स्वरूप आहे. सत्य हेच कल्याणकारक आणि जीवन सुंदर करणारं आहे. सत्य हा सद्गुणांचा राजा आहे. त्यातूनच अनेक सद्गुण निर्माण होतात. सचोटी, प्रामाणिकपणा, खरेपणा, विश्वास, खात्री हे सर्व त्यातूनच निर्माण होतात. वागण्या बोलण्यात सत्यता नसते तेव्हा भ्रष्टाचार, दुराचार, लाचलुचपत, फसवणूक, दुटप्पीपणा, स्वार्थीपणा, दुष्टपणा असे अनेक दुर्गुण निर्माण होतात. समाजात अशा प्रकारचे दुर्गुण जेव्हा बोकाळतात तेव्हा समाजाची घडी विस्कटते. समाजात अशांतता निर्माण होते. म्हणजेच पहा, एक सत्यता नसेल तर अनेक दोष व्यक्तीमध्ये आणि समाजात सुद्धा निर्माण होतात. नोकरीधंद्यात, उद्योगात, व्यवसायात खोटेपणा करून अमाप पैसा मिळवणाऱ्या लोकांना तात्पुरतं सुख आणि सुख साधनं मिळतात, पण खरं समाधान मात्र हरपतं. सुखाची शांत झोप हरपते. कधीतरी खोटेपणा उघडकीस आल्यानंतर समाजातली त्यांची थोडीफार असली नसलेली ही प्रतिमा डागाळते. जीवनातला खरा आनंद लोप पावतो. खऱ्याला मरण नाही असं आपण म्हणतो, याचाच अर्थ खरं म्हणजे सत्य हे शाश्वत असतं. नाही सत्यात परो धर्म या उपनिषदातील वचनानुसार सत्य हाच धर्म आहे असं सिद्ध होतं. सत्यम वद धर्मम चर अशी उपनिषदानं शिकवण दिली आहे. याचा अर्थ सत्य बोलणं, सत्याला धरून वागणं म्हणजेच धर्म आहे असं उपनिषदांनी सांगितलं आहे. सत्य हे शाश्वत आहे, ते व्यापक आहे. देश, काल, परिस्थिती यांच्या कोणत्याही मर्यादा सत्याला नाहीत. ते कोणत्याही काळात, कोणत्याही देशात आणि कोणत्याही परिस्थितीत सत्यच ठरतं. म्हणूनच कोणताही सिद्धांत किंवा कोणतंही तत्व सत्याच्या कसोटीवर घासून पाहिलं जातं. इतक्या परकीय आक्रमणांनंतर, अनेक संकटांनंतरही, तसंच प्रतिकूल परिस्थितीत देखील आपली हिंदू संस्कृती टिकून आहे याचं कारण ती सत्याधिष्ठित आहे हेच खरं. इतकंच नव्हे तर अध्यात्मात परब्रह्मालाही सत म्हणजे सत्यच म्हटले आहे, कारण परब्रह्म एकमेव शाश्वत आहे. सत म्हणजे शाश्वत म्हणजेच सत्य होय. म्हणून व्यवहारात देखील सत्याची कास धरावी, सत्याला धरूनच आचरण असावं हेच आपल्या सांसारिक जीवनातील अध्यात्म आहे. परंतु कलियुगात सत्याचा अपलाप झाला आहे. खरं म्हणजे सत्य ही जीवननिष्ठा प्रत्येकानं मानली तर जग किती समाधानी आणि आनंदी होईल. ज्ञानेश्वर माऊलींची जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात ही पसायदानातील उक्ती सार्थ होईल.
1: शुभदा मुळे यांचं चिंतन आपण ऐकलं आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:30 झालेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये द्राक्षबागेत कमतरतेच्या स्थितीत पाणी बचतीच्या उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग

लीला आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:50 परिसर अंतर्गत पर्यावरणपूरक पंढरीची वारी याचा भाग पहिला आपण ऐकू शकणार आहात. यामध्ये सहभाग असेल द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी याचे अध्यक्ष श्री प्रशांत अवचट. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून, 7:40 बाळम जोगळेकर अमृत सरिता गीता याचा भाग 17 आपण ऐकू शकाल. यामध्ये 2:10 ऐकू शकणार आहात. विवरण लेखन आहे मृणाल साने यांचं, श्लोक गायन केलंय स्मिता गाडगे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल सकाळी 8:30. 8:40 भावधारा आणि 9:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सकाळी 9:30 सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट या संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि नितीन खममकर यांच्याशी केलेली चर्चा. 10:00 काही नाट्यगीतं, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी पद्मा तळवलकर यांचं गायन आपण ऐकू शकणार आहात. राग असेल अहिर भैरव. 11:30 गाता रे हे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळमध्ये फोन इन सखी संदेश. आजचा विषय असेल मी आणि पाऊस. सूत्रसंचालन असेल प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 2:45 ते 3:00 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकू शकणार आहात. दरम्यान 2:15 दुपहर समाचार आणि 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सायंकालीन सभेची सुरुवात 5:00 हिंदी चित्रपट संगीताने. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. यामध्ये जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद आपण ऐकू शकणार आहात. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, संध्याकाळी 6:30 ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन इथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आपण ऐकू शकणार आहात. खेळ संपेपर्यंत आमच्या रेडिओ सेटवरच्या कार्यक्रमांमध्ये तसंच त्या दरम्यान न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकणार आहात. आमचे नेहमीचे कार्यक्रम ते असे असणार आहेत. 6:30 गंमत जंमत हा कार्यक्रम, 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:15 माझं घर माझं शेत यामध्ये नारदीय कीर्तन माधुरी माधव ओक यांनी सादर केलेलं, 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 7:15 कार्यक्रम एक कलाकार, 9:30 रूपकोका अखिल भारतीय हिंदी कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. आणि 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेत पंडित कैलाशचंद शर्मा यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, या सगळ्या कार्यक्रमांबरोबर नेहमीच्या वेळी सगळी बातमीपत्र आणि विशेष बातमीपत्र आम्ही प्रसारित आणि सहक्षेपित करणार आहोत. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणार

0: या कार्यक्रमांची रूपरेषा। आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। 6:35 झाली आहेत। ऐकूया दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल।
1: श्रोते हो, आज आहे 5 जुलै। पाहूया या तारखेचं महत्व काय आहे ते। किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली 5 जुलै 1913 या दिवशी। 1975 साली या दिवशी देवी या रोगाचं भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं। 5 जुलै 1975 या तारखेला विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा ऑर्थर ऍश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला।
2: According to the bookies, the 1975 Wimbledon men's singles final would be a walkover. 22-year-old Jimmy Connors was hot favorite to blow a veteran Arthur Ashe, 10 years his senior, off the court. Within an hour, a bemused Connors was 2 sets to love down. Ashe's triumph made him the first black man to win Wimbledon.
3: Arthur Ashe wins and provides, without doubt, one of the greatest upsets in the long history of Wimbledon.
1: 1997 साली या दिवशी स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसनं याना नोव्होतनाला पराभूत करून वयाच्या 16 वर्षी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली। 2009 अँडी रॉडिकला विम्बल्डनमध्ये पराभूत करून रॉजर फेडररनं विक्रमी 15वं ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलं। आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्यापैकी काही प्रसिद्ध नावं ही आहेत। हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि पाश्चिमात्य जगात सुफी तत्वज्ञानाचा प्रसार करणारे हजरत इनायत खां यांचा 5 जुलै 1882 या दिवशी जन्म झाला।

0: 1916 केरळचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरन. 1920 संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा रसाळ पद्धतीनं मराठीत परिचय करून देणारे साहित्यिक आनंद साधले. परिंदा, धारावी, सरदार इत्यादी चित्रपटांच्या संकलनासाठी 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म 1952 साली या तारखेला झाला. 1954 न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही महत्वाची नावं ही आहेत. 1826 सिंगापूरचे संस्थापक आणि ब्रिटिश मुत्सद्दी सर थॉमस टॅम्फोर्ड रेफल्स. स्वातंत्र्यसैनिक आणि प्रख्यात मल्याळम लेखक व्हायकॉम मोहम्मद बशीर यांचं निधन 5 जुलै 1994 या दिवशी झालं. अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. प्रख्यात लेग स्पिन गोलंदाज बाळकृष्ण उर्फ बाळू गुप्ते यांचं निधन 2005 साली या दिवशी झालं.
1: दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते मुजम्मिल पटेल. श्रोतेहो 6:40 होतात. आता कृषीवाणी अंतर्गत ऐकूया द्राक्ष बागेत कमतरतेच्या स्थितीत पाणी बचतीच्या उपाययोजना याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. यावर्षी पावसाची स्थिती नाजूक राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी बचतीसाठी द्राक्ष बागांमध्ये सेंद्रिय किंवा पॉलिमल्चिंग तसंच सिंचन कार्यक्षमता वाढवणाऱ्या उपाययोजना करणं गरजेचं ठरेल. आपल्याकडं द्राक्ष बागेखालील क्षेत्र किती आहे आणि त्यासाठी काढणीपर्यंत किती पाणी लागणार याचा आढावा घ्या. खरड छाटणीनंतर लागणारं पाणी हे आपल्या भागामध्ये पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाला तर 30 ते 40 पावसाचे दिवस दरवर्षी मिळतात. त्यानुसार सर्व द्राक्ष विभागांमध्ये वर्षाला 500 ते 600 मिलीमीटर पाऊस पडतो. या

0: पावसाव्यतिरिक्त 4 ते 6 लाख लिटर पाणी प्रति एकरी दरवर्षी लागतं. यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा 90% मिळेल असं मानलं तरी त्यातील पावसाचे दिवस किती मिळणार हे महत्त्वाचं असेल. एका दिवसासाठी 3.5 ते 6 हजार लिटर पाणी एकरी लागतं. बागेतील तापमान आणि कोरडी हवा जितकी जास्त तेवढं पाणी जास्त लागतं. या सर्व गोष्टींचा विचार करून पावसाव्यतिरिक्त दरवर्षी लागणाऱ्या पाण्यामध्ये कमीत कमी 15% वाढ यावर्षी करावी लागण्याची शक्यता गृहीत धरावी. म्हणूनच आपल्याकडं उपलब्ध पाणी आणि गरज याचा ताळेबंद समोर ठेवल्याशिवाय पाणी जपून वापरा या शब्दांना महत्त्व येत नाही. बागेतील पाणी वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल ते पाहूया. शेततळ्यातील पाण्याचं बाष्पीभवन कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी तळ्यातल्या पाण्यावरती तरंगणारे विशिष्ट प्रकाराचे तेल सोडणं, थर्मोकोलचे बीड्स किंवा शीट्स पाण्यावर सोडणं असे काही प्रयत्न शेतकरी करतात. पण वाऱ्यामुळं या तरंगणाऱ्या गोष्टी वाऱ्यानं तळाच्या एका बाजूला होतात आणि परिणामकारकता कमी होते. एका अनुभवी शेतकऱ्यानं सुचवल्याप्रमाणे तळावर प्लॅस्टिक टाकत असतानाच ते डबल मोठ्या पिशवीसारखे बनवता येईल. त्यात पिशवी भरल्याप्रमाणे पाणी भरल्यास वरून एक प्लॅस्टिकचा थर कायम बाष्पीभवन थांबवू शकेल. हा प्रयोग नवीन तळ बनवणाऱ्यांनी नक्की विचारात घ्यावा. सिंचनासाठी पाणी सोडल्यानंतर त्याचा चांगला उपयोग होण्यासाठी काय करता येईल ते पाहूया. जमिनीत पाणी दिल्यानंतर वेलींची मुळं पाणी घेतात आणि आपल्या वाढीसाठी वापरतात. परंतु प्रत्यक्षात दिलेल्या पाण्यापैकी फार छोटा भाग झाड वापरतं. काही पाणी झाडाला न मिळता जमिनीच्या खालील थरामध्ये निघून जातं. विशेषतः हलक्या आणि कमी सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीतून अशा प्रकारे जास्त पाणी वाया जातं. अशा जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवल्यास पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढू शकते. याचप्रमाणे पाणी पकडून ठेवणारे सिंथेटिक पॉलिमर्स उपलब्ध आहेत. असे पदार्थ मातीत मुळांच्या जवळपास वापरल्यास ते पाणी पकडून ठेवतात. ते सेंद्रिय पदार्थाप्रमाणेच लवकर विघटित होत नाही. परिणामी त्यापासून मिळणारा फायदा जास्त दिवस मिळू शकतो. काही पाणी मातीतून बाष्पीभवन होऊन हवेत उडून जातं. ते कमी करण्यासाठी आपण आच्छादन करतो. जास्त तापमानाच्या भागात ऊसाचे पाचट किंवा साखर कारखान्यातून मिळणारे शुगर केन बग्यास द्राक्ष बागेतील आच्छादनासाठी विकत घेतलं जातं. या आच्छादनामुळे पाण्याची बचत आणि कालांतरानं कुजून सेंद्रिय खतही मिळतं. इनलाईन ड्रिपर्समध्ये अँटीसेक्शन टेक्नॉलॉजी आल्यापासून सब सरफेस सिंचन द्राक्ष बागेत वाढलं आहे. अशा सिंचन पद्धतीमुळे 25% पाण्याची बचत होऊ शकते. ड्रीप लाईन बोदावरील माती खाली घातल्यास पाण्याची बचत होते. झाडांनी घेतलेल्या पाण्यापैकी काही भाग पानांद्वारे बाहेर टाकला जातो. हे पर्णोत्सर्जन जास्त तापमान आणि कमी सापेक्ष आर्द्रतेमुळे जास्त होतं. ते कमी करण्यासाठी कॅनोपीवर रसायन फवारले जातात. अशाच प्रकारे कायटोसॅन हा सेंद्रिय पदार्थ फवारल्यास पानांद्वारे होणारं बाष्पोत्सर्जन कमी होऊ शकतं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, द्राक्ष बागेमध्ये पाण्याच्या कमतरतेच्या स्थितीत पाणी बचतीच्या कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, आता ऐकूया एक संदेश.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: श्रोते हो, आता 6:45 आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतो हो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोतो हो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करतीये. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळे एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो. आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करताय असं नाही.
0: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
0: बरोबर.
1: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
0: बरोबर. अवसर सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही तुम्ही
2: आकाशवाणी त्याबद्दल संप्रति वार्ता हा श्रूयंताम प्रवाचक जतीन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना ह्यः गुजरातस्य सानन्दक्षेत्रे

0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: श्रोतेहो ऐकूया आजचा विचार. आयुष्यात समोर कितीही अंधार दिसला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश असतो हे नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
6: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतेहो आजचा विचार ऐकूया पुन्हा एकदा. आयुष्यात समोर कितीही अंधार दिसला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश असतो हे नक्कीच लक्षात ठेवायला हवं.

0: श्रोतेहो, आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: श्रोते हो, 7:05 झाली आहेत. ऐकूया आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं.
1: श्रोते हो, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या रेनकोट रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठूरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या पताका तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिंबनायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट

किंवा गैर फिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553 1705 किंवा 1706.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 7:07 झालेत। थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या।
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी।
4: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
5: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
6: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस। त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन

0: म्हणून वापर केला जात आहे, सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI नं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्ट्रॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्रं, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकत आहेत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉईंट, केतन पॉईंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष, सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश

0: शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठेमंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
1: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील 0 फाटा इथे दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथे उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथे झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: వాచాల.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: गुलाब चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रद्धेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. 7:22 आणि 30 सेकंद झाली आहेत.
6: सतारीचे बोल असोत
7: की मंजुळ बासरी,
6: शततारांची संतूर असो
7: की मंगल सनई,
6: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
7: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
8: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये.
10: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
8: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
10: लगेच फोन करतो 95-95-24-25-59.
9: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
11: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
13: मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून कुमार वयातील मुला मुलींसाठी कुमार विश्वकोश असावा अशी कल्पना मांडून खंड संपादित करण्याची योजना आखली गेली. जगातील सर्व ज्ञान शाखांचं ज्ञान भांडार मुलांसाठी उपलब्ध करावं हा त्यामागचा उद्देश होता. कुमार विश्वकोशाच्या या नियोजित 12 खंडीय प्रकल्पांविषयी ओळख आज आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे मराठी विश्वकोश मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक रवींद्र घोडराज सर आलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला कुमार विश्वकोश प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प साकार करण्यामागची कोशकर्त्यांची भूमिका नेमकी कोणती होती, विविध विषयांवर 12 खंडांमध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव असणार आहे, हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घोडराज सर, नमस्कार.
14: नमस्कार
13: सर. मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश हा देखील एक प्रकल्प आहे आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा म्हणजे कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्सुक आहोत की कुमार विश्वकोश हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं?
14: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच

0: कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
1: सर, मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
0: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
1: सर, मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
0: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जे आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीनेही खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठ संख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की 4 भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे, आपण ते वाचू शकता www.विश्वकोश.मराठी.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.मराठीविश्वकोश.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे, तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूपच छान. सर, आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर, आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
0: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान, कसं आहे कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे, त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो.

0: आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो. म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहिती सुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृतीसुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण चार खंडाची माहिती घेतली. पाचवा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्की सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत.
0: हो,
1: आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषयही असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो सहावा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार.
1: हा,
0: आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे सातवा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन, विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे.
0: हो, हो.
1: आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर
0: मुलांना समजायला
1: आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल, म्हणजे शेतकी विषयी असेल, अवकाशातली असेल, तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे, आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणाराच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कला प्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर, क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे. हो, कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था

0: व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखेच जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. 11वा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय सामाजिक सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्ररेखासुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्कीच सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: Aquí,
1: aquí, aquí,
0: aquí, aquí, aquí,
1: aquí.
2: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
3: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आत्ताच आपण ऐकलात. मुंबई केंद्रावरून आपण तो सहक्षेपित केला.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर म्हणजेच आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: श्रोते हो, सकाळचे 7:40 होतात. आता ऐकणार आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता याचा भाग 17.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: कुकू।
1: प्रत्येकाची झाली भाषा बोबडी,
2: तुझी गोड गोड नावे सोनुली बबुडी।
3: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
4: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
3: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72।

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 10वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखं करून असं म्हणतायत. गीताईमध्ये विनोबा लिहितात, मग त्यास ऋषिकेश जणू हसत बोलिला, करिता असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा. आपण पाहिलं की मी लढणार नाही हा आपला निर्णय अर्जुनाने श्रीकृष्णाला एकदम सांगून टाकला. जणू काही तो त्याचा अंतिम निर्णयच होता. सिदंती मम गात्राणी, म्हणजे माझी गात्र शिथिल झालेली आहेत असं सांगून त्याने आपलं गांडीव धनुष्य चक्क टाकून दिलंय. रथातल्या आसनावर तो मटकन खाली बसलाय. अर्जुनाची ही स्थिती खरोखरच केविलवाणी होती, नवे हास्यास्पद अशीच होती. ज्याच्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत होता असा अर्जुन शोकाकुल झाला होता. एका सामान्य मनुष्याप्रमाणे अश्रू ढाळत होता. युधिष्ठिरासारखा तो कधीच मवाळ नव्हता किंवा भीमासारखा आक्रमकही नव्हता. आपल्या स्वभावसिद्ध क्षात्र धर्माचं आजपर्यंत स्थिर मनाने पालन करत आला होता. याआधीही धृतराष्ट्रपुत्रांनी पांडवांबरोबर आपलं शत्रुत्व उघडपणे दाखवलेलं होतं. अनेक वेळा कटकारस्थानं केली होती, युद्ध छेडली होती, परंतु आताचं युद्ध हे खरोखरच निर्णायक असंच ठरणार होतं. आणि अशा महत्वाच्या वेळी अर्जुन असा अयोग्य निर्णय घेत होता. अज्ञातवासात विराट राजाच्या गायी परत मिळवण्यासाठी त्याच्यावर अशाच एका युद्धाचा प्रसंग ओढवला होता. समोर त्याचे हेच सगळे आप्तजन गुरुजन होते, पण तेव्हा नाही त्याची गात्र शिथिल झाली, तेव्हा नाही तो असा शोकाकुल झाला. बृहन्नडेच्या रूपातही त्यांनी हे युद्ध एकट्यानी जिंकलं होतं. इतकं सामर्थ्य त्याच्या अंगी होतं. आणि आता सैन्याच्या मध्यभागी उभा अर्जुन जणू काही त्याच्या द्विधा मनस्थितीचं प्रतीक बनला होता. लढावे की लढू नये अशा कात्रीत त्याचं मन अडकलेलं होतं. भवतालच्या 18 अक्षौहिणी सैन्यामध्ये त्याला सगळेच जण त्याचे स्वजन दिसत होते. सगळेच त्याचे सगळे सोरे वाटू लागले होते. या सगळ्यांच्याच हत्येचं पातक मला लागणार या विषादाने तो गलितगात्र झाला होता. त्याच्या विचारांचा परीघ खूप मर्यादित झाला होता. त्यामुळेच ऐन क्षणी तो युद्ध न करण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता. अर्जुनाचं हे असं वर्तन खरोखरच हास्यास्पद असंच होतं. शिष्यते अहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे, मला कल्याणकारक मार्ग दाखवा असं म्हणून तो श्रीकृष्णाला पुरता शरण गेला. एक शरणागत शिष्य स्वतःचा निर्णयही देत होता. भगवंतांच्या ओठावर किंचित स्मित उमटलं. युद्ध टाळण्याचे एका कमी प्रयत्न केले गेले होते, परंतु कशाला यश येतच नव्हतं ना, आणि म्हणूनच हा महायुद्धाचा प्रसंग येऊन ठेपला होता. हे सर्व जाणत असूनही प्रत्यक्ष रणभूमीवर मात्र अर्जुनाचं मन हे असं कच खाऊ लागलं होतं. इतका वेळ अर्जुनाचं बोलणं भगवंत ऐकत होते, आता ते काही सांगणार होते आणि शिष्य ऐकणार होता. युद्धाचं कथन करणाऱ्या संजयाने राजा धृतराष्ट्राला भारत असं संबोधून अर्जुनाबरोबरच भगवंतांचे बोल तुम्ही श्रवण करा असं जणू काही त्याला सुचवलं.

काय होतं भगवंतांच्या त्या हास्यात? अर्जुनाच्या अशा वागण्याचं आश्चर्य तर नक्कीच होतं, परंतु त्याच्या केविलवाण्या अवस्थेचा उपहास नव्हता. मग आपल्या अवतार कार्यातील आज एक अतिशय महत्वाची कामगिरी पार पडणार आहे याचं समाधान होतं की त्यांनी जसं घडावं असं ठरवलं होतं तसं ते घडत होतं याची प्रसन्नता, की अर्जुनाबरोबरच अखिल मानवजातीला आश्वासित करणारी माया, काहीही असलं तरी त्या हास्याला गूढतेची एक किनार होती. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानींची, तैसे विवरतु असे श्री अनंतु, तया दोन्ही सैन्या आंतु, जयापरी पार्थो भ्रांती सांडी, ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेचा कोपी थोकले स्नेह आधी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो, त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते. श्रीकृष्णांनी तो हेतू मनात धरला, मग ते रागाने बोलायला लागले ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते. स्वामी चिन्मयानंद लिहितात, अशा प्रकारे मती गुंग झालेला आणि गोंधळलेला जीव अर्जुन जेव्हा भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा परमात्मा स्मितहास्य करून जीवाला त्याच्या अंतिम यशाची खात्री पटवून देतात. खरं पाहिलं तर आपल्या वनवासाच्या अंतिम लक्ष्याचं अर्जुनाला चांगलंच ज्ञान होतं. पाशुपतास्त्र, वारुणास्त्र, दंडास्त्र अशी अनेक अस्त्र त्यांनी भगवान शंकर, वरुण, इंद्र, यम, कुबेर यांच्याकडून मिळवली होती, परंतु आपल्या आप्तेष्टांप्रती निर्माण झालेली करुणा त्याला मोहग्रस्त करत होती. आपल्या निर्णयाची योग्यता त्याला अशी अंतिम क्षणी तपासून पाहावीशी वाटली होती. इतके दिवस कानाडोळा केलेल्या भावनांनी असं ऐन प्रसंगाला डोकं वर काढलेलं होतं. खरं तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण सखा सारथी असताना त्याला कशाचंच भय वाटण्याचं कारण नव्हतं. तो निर्धास्त मनाने शत्रूला सामोरं जाऊ शकला असता. आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा श्रीकृष्णासारखा दुसरा गुरु नाही हे त्याला चांगलंच माहिती होतं. वैराग्याच्या उदयाने त्याच्या मनात आत्मजिज्ञासा निर्माण झाली होती. वृत्ती शांत झाल्या होत्या, विवेक जागृत होत होता. हाच तो क्षण होता निकृष्टाकडून उत्कृष्टतेकडे जाण्याचा, आत्मोद्धाराचा, नराचा नारायण होण्याचा. आता तत्वज्ञानाचं बोधामृतच व्यवहाराचं गणित सोडवणार होतं. हाच क्षण ठरला भगवद्गीतेचा जन्मक्षण. हे अमृत आपण सर्वांना हे असं ऐतच हाती आलं. अर्जुनाचा विषाद संपूर्ण विश्वाला कल्याणकारक ठरला. या श्लोकाचा आजच्या संदर्भात विचार करायचा झाला तर हे महत्वाचं की आपला गुरु हितचिंतक हा तुमच्या प्रश्नांनी विचारांनी व्यथित झालेला नाही, चिडलेला नाही, तो स्थिर आहे. त्याला आपल्या मानसिक स्थितीतून बाहेर काढण्याचा मार्ग माहिती आहे. तो आपल्या बाबतीत सकारात्मकच विचार करतोय. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य गूढ आहे पण उत्सुकता वाढवणार आहे, आश्वासक आहे, आपल्याविषयी वाटणारा जिव्हाळा दाखवणार आहे. असा गुरु समोर असेल तर समर्पण करून ऐकण्याची तयारी किती महत्वाची हे आपल्याला हा श्लोक सांगतो.

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते

प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता याचा भाग 17 आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून म्हणजेच आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे जगात सर्वत्र. सात वाजून 54 मिनटं झाली आहेत.
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 सकाळी 11 2553705 आणि 2553706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 7:55 मिनटं झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.

0: पुस्तकांचा वर्षाव सवलतींची बरसात 50% सवलत स्थळ आचार्य अत्रे सभागृह बाजीराव रोड पुणे आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस
1: अहो सावन सगळं कसं मनासारखं जुळून आलंय
2: काय सांगताय जोशी कधी ठरलं मुलीचं लग्न
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा आणि बाकी सुविधा
1: अहो मनासारखे उपचार मनासारखं ऑपरेशन तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण मग अजून काय हवं
2: अगदी खरं बोलला सगळं मनासारखं जुळून आलं
1: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू कॉल 8929304142
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने

0: असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही आपल्या सोबत आहोत. ऐकूया एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन याविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश याविषयीचं हे निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकेसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सगळे सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हे निवेदन होतं. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन याविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश याविषयी. श्रोते हो, आज संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन इथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आपण ऐकू शकणार आहात आपल्या मध्यम लहरी या रेडिओ सेट्सवर, तसंच आमच्या DRM या वाहिनीवरून. दरम्यान न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आमचे नेहमीचे कार्यक्रम प्रसारित होतील. तर हे क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आपण संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून खेळ संपेपर्यंत ऐकू शकणार आहात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, काही क्षणातच म्हणजेच ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कोवेत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युअल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60,000 किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबाग

0: हे दोन दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6 विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 7 गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 6 गमावून 191 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 आणि 99 वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 आणि 205 वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलक्या पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या 3 मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट, आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378°, 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम भावधारा.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरह।

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत. गीत लिहिलं होतं संदीप खरे यांनी.

0: मंदार आपटे यांच्या स्वरात सुनीता मुलकलवार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उदय अभिजित यांचं. श्रोतेहो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली या नंतरची गीतं ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

वसंत कदम यांनी लिहिलेलं आणि प्रशांत कदम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं, अपर्णा बिल्वकर आणि जितेंद्र तुपे यांच्या स्वरात. श्रोते हो, आणि या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

कार्यक्रमात सुरुवातीला मायबाप या चित्रपटातलं गीत विभावरी आपटे आणि विजय कोपरकर यांच्या स्वरात, गजेंद्र अहिरे यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांचं.

0: मायबाप या चित्रपटातलं गीत आपण सुरुवातीला ऐकलं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम असा सुरू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: सचिन
2: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: QR कोड स्कैन करा, 5000 का कैशबैक मिलवा, वाह दिवस वसूल झाला.
4: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
6: शतो दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिमणायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपके पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैर फिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतीसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553 1705 किंवा 1706.

0: कार्यक्रम हेलो आपके पसंद।
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया दीप्ती माटे यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं आणि गंधार यांनी संगीतबद्ध केलेलं गीत। चित्रपट आहे बाप जन्म,

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत. आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात वैभव जोशी यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

0: अक्षदेव कार्यक्रमातली आनंदाची गीतं काही क्षणातच.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
3: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
7: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात. मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

नटसम्राट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं विभावरे आपटी जोशी यांच्या स्वरात. कुसुमाग्रज यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अजित परब यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात सौमित्र यांचं गीत

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत. आता सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत ऐकूया सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट या संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि नितीन खममकर यांच्याशी केलेली चर्चा. सूत्रसंचालन केलं आहे गौरी लागू यांनी, निर्मिती सहाय्य आहे वैशाली जाधव यांचं.
1: श्रोतेहो नमस्कार. सप्ताहविशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुणे शहरातले पदपथ ते चालण्यासाठी आणि केवळ पादचाऱ्यांसाठी असणं, भर गर्दीच्या रस्त्यातला सुरक्षित प्रवास हा आपला हक्क आहे, त्यासाठीच काम करणारी संस्था सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट. या संस्थेचे संचालक हर्षद अभ्यंकर आणि नितीन खममकर यांना आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले. हर्षद नमस्कार.
2: नमस्कार.
1: नितीन नमस्कार.
3: नमस्कार.
1: सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट या नावावरनं अंदाज येतोय की ही संस्था काय काम करत असेल, पण सुरुवातीला हर्षद तुम्हाला मी विचारते की काय उद्देशाने या संस्थेची स्थापना आपण केलीत?
2: या संस्थेची स्थापना झाली ही खरं म्हणजे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या लोकांची संस्था या दृष्टिकोनातून. म्हणजे आपण अन्य सरकारी घटकांना दोष देण्यापूर्वी आपल्याकडे तरी बोटं नाही आहेत ना, एक बोट दाखवतं तेव्हा तीन बोट आपल्याकडे नाही आहेत ना या दृष्टीने. आणि जसजशा संस्थेचा विकास आणि वाढ होत गेली तसतसा आमच्या कामाचा केंद्र फोकस हे पण जरा वाढत गेलं, विस्तारत गेलं. आणि मी असं म्हणेन की पुणे शहर

0: शहरातली किंवा कुठच्याही भारतीय शहरामधली वाहतूक ही सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना वापरता येईल कम्फर्टेबली आणि सोयीनी वगैरे अशी, शाश्वत सस्टेनेबल म्हणजे आपण ज्याला म्हणतो कमीत कमी शहराची संसाधनं वापरून, शहराची जागा, हवेची क्वालिटी हे सगळं कमीत कमी वापरून पैसा शहराचा आणि सुरक्षित होईल अशा प्रकारे आमची संस्था काम करते.
1: बरोबर. शासकीय पातळीवरती वेगवेगळ्या बस असतील किंवा आता पुण्यासारख्या शहरामध्ये मेट्रो सुरू झालेली आहे, रिक्षा आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या अनेक सुविधा आहेत, अशातही रस्त्यावरती चालणं ही गोष्ट आज अवघड होऊन बसली आहे आणि रस्ता क्रॉस करणं हे पण आता अवघड होऊन बसलं आहे. अनेकदा आपण नागरिक थांबलेले बघतो की 2 मिनिटं थांबावं लागतंय पण वाहनं थांबत नाहीत रस्त्यावरची. अशा वेळेला सुरक्षिततेचा विचार हा फार महत्वाचा ठरतो आणि त्याच्यासाठीच काम करणारी तुमची संस्था आहे. स्थापना जरी 2002 सालाची असली तरी प्रत्यक्ष काम करायला सुरुवात किंवा त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: आमची स्थापना झाली काय म्हणता येईल की इन्फॉर्मल ग्रुप या स्वरूपाने 2002 साली आणि जसं काम वाढत गेलं तसं आम्ही 2010 मध्ये या संस्थेची रीतसर नोंदणी केली. आणि आत्ता तुम्ही म्हणाला तसं की शहरात वेगवेगळी साधनं आहेत वाहतुकीची आणि थोडं आपण या विषयात बुडत गेलो की लक्षात येतात काही काही गोष्टी, तशा काही काही गोष्टी लक्षात येत गेल्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की बाकीची जी साधनं आहेत म्हणजे खास करून कार, दुचाकी किंवा रिक्षा ही साधनं, तर ती चालवायला वापरायला तुम्हाला काहीतरी एक आर्थिक ऐपत लागते, तुमच्याकडे परवाना असावा लागतो वगैरे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, शारीरिक एक क्षमता असावी लागते वगैरे. पण चालणे ही आपण ज्याला मूलभूत मोबिलिटी त्याच्या अगदी मूलभूत गरज आहे आणि नुकतं सर्वोच्च न्यायालयाने पण ते अधोरेखित केलेलं आहे, मान्य नाही म्हणत मी, मान्य ते केव्हाच केलेलं होतं पण ते अधोरेखित केलेलं आहे की चालणाऱ्या माणसाला लायसन्स नाही लागत, इतरांना लायसन्स लागतात. त्याच्यामुळे इतर साधनं ही परवानगी घेऊन आलेली पाहुणी साधनं आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पुण्यासारख्या किंवा कुठच्याही शहरामध्ये माणसाला इथून तिथे सुरक्षितपणे सोयीस्करपणे चालत जाता आलंच पाहिजे. मग ती सोय त्या सोयीला धक्का न लावता तुम्हाला रस्ते रुंद करणं, अजून काही सोयी करणं हे सगळं ओघानी आलं. आणि एका शहराचा विचार केला तर आम्ही म्हणतो की चालत जाणं, बस किंवा मेट्रो सार्वजनिक वाहतूक आणि सायकल या 3 साधनांनी शहरामध्ये कुठेही मला माझ्या आवडीनुसार जाता आलं पाहिजे. हे जमत नाही म्हणून मला कार किंवा स्कूटर घ्यावी लागते अशी आपल्या शहराची परिस्थिती असून
1: खरं आहे.
0: मग तुम्हाला हां हे आहे तरी पण माझ्याकडे पैसा आहे म्हणून कार घेतली तर वगैरे सगळं घ्या, पण त्या सोयी करताना कार आणि दुचाकीच्या सोयी करताना चालत जाणे, सार्वजनिक वाहतूक आणि सायकल यांच्या सोयीवरती आणि त्यांच्या सुरक्षिततेवरती गदा येता कामा नये. ह्या दृष्टीने आमच्या जे काही प्रकल्प आहेत ते सगळे ह्या हे त्याला एक छेद देणारी असे विचार आहेत.
1: तुम्ही दोघंही जण IT इंडस्ट्रीमध्ये काम करणारे पण वेगळं काहीतरी करावं आणि समाजोपयोगी काहीतरी करावं असं डोक्यात आलं म्हणून हे सुरू केलं का नितीन?
2: हो बरोबर आहे. साधारण मी या संस्थेमध्ये 2008-2009 साली जॉईन झालो. ह्याचे वन ऑफ द एक संचालक आणि मी हे आम्ही एकाच कंपनीमध्ये काम करत होतो, तर तिथून मला प्रेरणा मिळाली की आपण पण समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी या संस्थेमध्ये जॉईन झालेलो आहे.
1: बर, प्रकल्प कुठले कुठले सुरुवातीपासून तुम्ही राबवलेत?
0: मी आता म्हटलं असं की एकंदर चालत जाणं, बस आणि ह्यांच्या सोयीने बरेच प्रकल्प केले, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज केल्या असं म्हणता येईल. त्यातल्या ठळक काही काही जुने प्रकल्प असं आम्ही म्हणू की अगदी जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा आम्ही बरेचदा असा उपक्रम करायचो वाहतूक पोलिसांच्या मदतीने की सिग्नलला वाहनं उभी राहतात लाल सिग्नलला, तेव्हा तिथे झेब्रा असणं आणि तिथे स्टॉप लाईन असणं आणि त्याच्या मागे वाहनांनी उभं राहणं हे आवश्यक आहे. आपण बरेचदा असं बघतो की बऱ्याच कॉलेजचे विद्यार्थी वगैरे तिथे पाट्या घेऊन उभे राहतात आणि प्रबोधन करतात. आम्ही प्रबोधनाच्या पुढे जाऊन थोडासा असा हे करतो की ठीक आहे प्रबोधन पाहिजे, पण जर ती थांबारेषा ओलांडून वाहनं पुढे उभी राहत असतील तर त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई पण केली पाहिजे. कारण नुसतं प्रबोधन करा, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, ह्या प्रबोधनाच्या पाट्या आणि हे याचं तर अजीर्ण झालं. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या जोडीने कारवाई पण करायचो आणि पोलिसांना मदत अशा पद्धतीने करायचो की पोलिसांची लोक हुद्दच घालतात की असा नियम काय, अमुक काय, तमुक काय वगैरे वगैरे. तर पोलीस म्हणाले की सांगायचे की हे स्वयंसेवक आहेत, जे काय बोलायचं ते त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला समजावून सांगतील, म्हणजे पोलीस पुढच्या व्हायलेटरवरती कारवाई करायला मोकळा होईल. या पद्धतीने आम्ही बरेच दिवस तो उपक्रम केला. त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग उपक्रम आम्हाला आठवतो, मला वाटतं नितीन 2010 किंवा 11 ची गोष्ट असेल, पीएमपीएमएलनी कर्वे रस्त्यावरती

0: बसेस आमच्या डावीकडनं जातील असा एक उपक्रम लागला होता, ज्याच्यामुळे स्टॉप पाशी बस येईल, स्टॉप वरनं लांब उभी राहिलेली बस पकडायला लोकांना पळावं लागणार नाही. मग तिथे मग ड्रायव्हर्सना काही समुपदेशन करणं की त्याच्यात काय अडचणी येतात त्या समजावून घेणं, वाहतूक पोलिसांच्या बरोबर काही तेव्हा इंटरॅक्शन केली होती की बसेसना मुळात असं डावीकडनं जाता येत नाही कारण जिथे नो पार्किंग आहे तिथे पण गाड्या पार्क केलेल्या असतात, ते पार्क केलेल्या गाड्या टाळण्यासाठी बसेस उजवीकडे जातात, मग परत स्टॉप आला की डावीकडे जातात. हे झिगझॅग टाळण्याला तुम्ही नो पार्किंगच्या वरती पण कारवाई केली पाहिजे. आणि बसेस आणि इतर वाहनं यांना जेव्हा लक्षात येईल की आपण ह्या मार्गाने गेलो तर आपण एकमेकांच्या मध्यात न येता व्यवस्थित जाऊ शकतो, तर तो उपक्रम काही दिवस चालला. पण अशा प्रकारच्या उपक्रमाला एक सगळ्या सरकारी संस्थांनी एकत्र येऊन काही गोष्टी करायला हव्या असतात, तिथे तो मागे पडला, त्याच्यामुळे तो झाला. त्याच्यानंतर आम्ही परिसर नावाच्या संस्थेबरोबर 2012-13 पुण्याचा एक ट्रान्सपोर्टेशन स्टेटस रिपोर्ट बनवला होता.
1: बरं,
0: ती खूप एक महत्त्वाची मी उपक्रम असा म्हणेन की आपल्या शहराचा एक सर्वसमावेशक सार्वंकष वाहतूक आराखडा आहे, तेव्हा होता नंतर त्याच्यामध्ये रिव्हिजन्स होत गेली की आता आपण इथे आहोत आणि आपल्याला 2030 ही अवस्था गाठायची, तर आपल्याला हे प्रकल्प करायला पाहिजे, आपली अशी अशी सुधारणा व्हायला पाहिजे. तर सुधारणा व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर ती होते का हे दर 3-5 तुम्ही बघायला पाहिजे ना. तर त्याच्यामुळे केंद्र सरकारने काही ज्याला सर्व्हिस लेवल बेंचमार्क्स म्हणतात तशी एक यादी जाहीर केली होती, तर ती आधारभूत धरून आणि ते थोडेसे बदल करून आम्ही पुण्यासाठी तशी एक सर्वे आणि अशा प्रकारचा अभ्यास केला होता की आपलं शहर आत्ता कुठे आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे, म्हणजे कुठे आपल्याला आर्थिक तरतूद करणं जास्त आवश्यक आहे. त्याच्यानंतर मी एक महत्त्वाची काय म्हणता येईल प्रगती किंवा असं म्हणता येईल की पुणे हे एकमेव शहर आत्ता भारतामध्ये आहे की ज्यांनी सरकारी पातळीवरती पादचारी दिन जाहीर केला आहे. म्हणजे आपण वेगवेगळे नुकताच तो पर्यावरण दिन झाला आणि आपण दिन कशाचे जाहीर करतो किंवा साजरे करतो किंवा पाळतो, तर ज्या घटकाला मदतीची आवश्यकता आहे जो दुर्लक्षित आहे आणि जर पादचारी दुर्लक्षित आहे आपण म्हणतो, तर मग आपल्याला पादचारी दिन तो दिन जाहीर केल्याने काय होणार आहे, तर दिन जाहीर केल्याने चर्चा होते त्याच्यावरती, वेगवेगळे उपक्रम येतात, कोणीतरी एखाद्याला आर्थिक मदत, कोणी स्वयंसेवक असं जाहीर करतं, निदान बोलतो तरी आपण, मग कोणी ते झेब्रावरती झेब्राच्या मागे उभ्या राहिलेल्या वाहन चालकांना गुलाबाचं फूल देईल, एका दिवसाचं लाक्षणिक कृती असेल, पण तीच व्यक्ती जेव्हा गाडी चालवत असेल तेव्हा ती त्याच्या मनात असेल की आता मी नाही उभं राहता का झेब्राच्या पुढे, तर तो पादचारी दिन आम्ही जाहीर केला. आणि अशा प्रकारचे अजून बरेच उपक्रम झाले, मला वाटतं आपला सगळा वेळ त्याच्यामध्येच जाईल, आपण पुढच्या विषयांकडे जाऊया. बरेच छोटे छोटे उपक्रम झाले पण सध्या आम्ही हाती घेतलेली मोहीम त्याच्याबद्दल पण बोलायला आम्हाला,
1: त्याच्याबद्दल विस्तारानं बोलूया.
0: आता आपण 2 म्हणालो तसं की पादचाऱ्यांचा हक्क, त्यांच्या सोयी, ह्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आम्ही बरीच वर्ष वाहतूक पोलिसांकडनं पुण्यात मृत्युमुखी पडलेल्या रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची काही आकडेवारी गोळा करत असतो. त्याच्यात आम्हाला असं लक्षात आलं आहे वर्षानुवर्षाचा ची ही आकडेवारी आहे आणि बाकीच्या शहरामध्ये पण कमी अधिक फरकांनी हाच प्रकार आहे की पुण्यात साधारणपणे 50-55% अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होतात. तर ते हेल्मेट पाळायला पाहिजे त्याच्याविषयी बरीच चर्चा करून झाली आणि तिथे काही अडचणीमुळे आपण पुढे जाऊ शकत नाही आहोत. 30-35% अपघाती मृत्यू हे पादचाऱ्यांचे होतात आणि इतर हे कार, रिक्षा, बसचे प्रवासी वगैरे या सगळ्यांचे मिळून इतर मृत्यू होतात. तर आम्ही असा विचार केला की जर पादचाऱ्यांचे मृत्यू कमी करता आले तर मग एक आपल्याला तिथे बऱ्यापैकी एकंदर अपघाती मृत्यू कमी होताना दिसतील. आणि याच्यामध्ये एक आमच्या वाचनात आलेली बातमी होती बरीच जुनी, 2011 वगैरे बातमी असेल ती, 10-11 जी केरळमधली आहे.
1: बर,
0: म्हणजे आपण बरेचदा म्हणतो ना की ते परदेशातली उदाहरणं नका देऊ, आपल्या इथे वेगळं असतं. जे केरळात यशस्वी होऊ शकतं ते तरी पुण्यात यशस्वी व्हायला काही हरकत नाही, आपण त्याच्यापासून स्फूर्ती घ्यायला काही हरकत नाही. तर एर्नाकुलमचं एक उपनगर आहे आपली, शिक्रापूर, वाघोली वगैरे अशा टाईपची तशी, तर तिथे पादचाऱ्यांचे अपघाती मृत्यू खूप व्हायचे. तर तिथे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन त्या शहराला अशी एक सवय लागली की रस्ता ओलांडताना तुम्ही हात समोर धरायचा,
1: बर,
0: ज्याच्याद्वारे येणाऱ्या वाहनांना तुम्ही लवकर दिसाल आणि एक नजरानजर होईल, दोघांना एकमेकांची च्या वेगाचा अंदाज येईल आणि तो अंदाज येण्यानीच केवळ आणि एकमेकांच्या अस्तित्वाची दखल घेण्याने त्या शहरामधले पादचारी मृत्यू 50% कमी झाले, निम्म्यावर आले, म्हणजे 10-15% सुधारणार आणि निम्म्यावरती. मग ती संकल्पना हाती घेऊन आता आम्ही ही

0: मोहीम सुरू केलेली आहे आणि आपण ज्येष्ठ नागरिक बरेचदा बघतो असे हात समोर धरून
1: हो
0: रस्ता ओलांडतात आणि आपल्याला वाटतं की हां हे म्हाताऱ्यांनी करायचं काम आहे, पण ही मोहीम आता आम्ही आबालवृद्ध सर्वांपर्यंत नेतो. आपल्याला अर्थातच त्याला वेळ लागेल. त्या अंगमली छोट्या शहरामध्ये जे एक वर्षभरात झालं ते आपल्याला इथे एका वर्षात नाही होणार. पण वाहतूक पोलिसांचाच डेटा ती आकडेवारी असं पण सांगते की पादचारी मृत्यूमध्ये वयवर्ष 30 ते 45 या वयोगटातल्या प्रौढांचं किंवा तरुणांचं प्रमाण जास्त आहे, कारण ते रस्त्यावरती जास्त प्रमाणात असतात. त्यांना वाटतं की मी सक्षम आहे, मी पटकन ओलांडून जाईन, पण ते जाऊ शकत नाही, वेगवेगळी कारणं असतील. तर आता ही मोहीम आम्ही शाळांमधल्या मुलांपासून सुरू करतो. याची दोन कारणं, एक म्हणजे 5वी 6वीत असताना मुलं स्वतंत्रपणे रस्ता ओलांडायला शिकतात तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच ते शिकावं, शाळेकडून शिकावं, कारण शाळेच्या शिक्षकांनी सांगितलेलं हे आईवडिलांपेक्षा पण मुलांना जास्त पटतं आणि चांगली गोष्ट आहे ती. तर त्याच्यामुळे ते त्यांच्याकडून त्यांनी शिकावं आणि वयवर्ष 5वी ते 7वीमधली जी मुलं आहेत त्यांचे आईवडील 30 ते 45 मधले असतात. त्याच्यामुळे ते आणि आपण हे पण बघतो, आपण अनुभव पण घेतो की शाळेत शिकलेल्या चांगल्या गोष्टी मुलं आईवडिलांना सांगतात, बाबा आम्हाला असं सांगितलंय बरं का शाळेत करायला.
1: किंवा सिग्नल जर वडील क्रॉस करत असेल, आई वडील कोणी लाल सिग्नल असताना पुढे जात असतील तर मुलं थांबवतात,
0: मुलं थांबवतात अगदी निर्लज्जपणे ओरडतात, बाबा असं नका करू वगैरे, मग ते लोक ओशाळून थांबतात जे काही त्याच्या गोष्टी. तर ह्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने आपण फायदा घेऊया या उद्देशाने आम्ही सुरू केली आहे. अर्थातच ही ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा गरीब वस्त्यांमध्ये म्हणा किंवा दुकानदार म्हणा किंवा असे वेगवेगळे घटक आहेत, त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने न्यावी लागेल. सध्या आम्ही 60 शाळांपासून सुरू करतो आहे ह्या शैक्षणिक सत्रामध्ये, म्हणजे दिवाळीच्या पूर्वी. साधारणपणे कोथरूड, डेक्कन, पेठामधला भाग या पट्ट्यातल्या 60 शाळा आम्ही निवडल्या आहेत, त्यांची नोंदणी केली आहे, तिथे शिक्षकांची वर्कशॉप पण आता सुरू झाली आहे आणि होपफुली आपल्याला त्याचा परिणाम म्हणून 2-3 वर्षांमध्ये पादचारी मृत्यू कमी होताना दिसतील अशी आपण आशा करू.
1: पुणे शहराचा विस्तार आता एवढा झाला आहे की शाळेमध्ये चालत मुलं जात आहेत हे दृश्यच दिसेना असं झालं आहे. म्हणजे आयदर मुलं रिक्षातनं जातात, व्हॅनमधनं जातात किंवा पालक दाराशी नेऊन सोडतात, कारण मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आम्हाला भीती वाटते. पण आजही गावातल्या काही शाळा जिथे आहेत मला वाटतं तिथे मुलं आजही चालतच शाळेमध्ये जातात. तर त्या मुलांचं प्रबोधन नितीन तुम्ही कसं करता आहात?
2: सध्या आम्ही जो उपक्रम घेतलेला आहे पाऊल पुढे हात समोर, याच्यामध्ये आम्ही सध्या शाळेमध्ये मुलं जातात साधारण 5वी ते 10वी या वयोगटातल्या मुलांना केंद्रित करून त्यांच्या शिक्षकांना आम्ही सांगतो की त्यांना की कसं तुम्ही मुलांना सांगा की सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत तुम्ही कसं क्रॉस करू शकाल याचं प्रशिक्षण सध्या आम्ही फक्त शिक्षकांना देतो. आणि शिक्षकांकडनं आम्हाला अपेक्षित आहे की त्यांनी त्यांच्या जे वर्गातली मुलं आहेत त्यांना सांगावं आणि त्या मुलांनी आपापल्या घरच्यांना सांगावं, शेजारच्यांना सांगावं, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगावं, तसेच त्यांचे जे मित्रमैत्रिणी असतील ते वेगवेगळ्या शाळांमध्ये असतील तर तिथे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे की आपला मित्र आपली मैत्रीण कसा हा क्रॉस करते आणि त्याचं आपण पण त्या सुरक्षित पणे आपण क्रॉस करायला ही पद्धत अवलंबली पाहिजे.
1: बरोबर. रस्ता क्रॉस करणं, रस्ता ओलांडणं हा एक भाग झाला, पण एकंदरीत रस्त्यावरनं सुरक्षितपणे आपण कसं चालू शकतो याच्याबद्दलही मुलांना तुम्ही सांगता का?
0: खरं म्हणजे सांगायला पाहिजे, पण सध्या या मोहिमेमध्ये आम्ही ते मुद्दाम घेतलेलं नाही आहे. होतं असं की एखाद्या शिक्षकांनी एखाद्या मुलांना सांगितलं किंवा कोणी ज्याच्याकडे ती माहिती आहे त्यांनी दुसऱ्याला सांगताना 4-5 विषय सांगितले. समजा शिक्षकांनी सांगितलं की तुम्ही रस्त्यात थुंकू नका, तुम्ही बसचं तिकीट रस्त्यात टाकू नका, तुम्ही खरं बोला, तुम्ही प्लास्टिक वापरू नका, तुम्ही असं करा, तर 5 मुलं हे करतात, 5 मुलं ते करतात, 5 मुलं ते करतात आणि त्याच्यामुळे एक परिणाम त्याचा दिसून येत नाही. तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी रास्त आहे. इनफॅक्ट आम्ही 3-4 वर्षांपूर्वी एक अशी पाहणी केली होती, त्याच्यात आम्हाला असं दिसून आलं होतं की रस्त्यानी चालताना जिथे पदपथ आहे तुम्ही त्याच्यावरनं चाला, पण चालण्यासारखा पदपथ नसेल, पुण्यात खूप ठिकाणी नाही आहे, तर तुम्हाला रस्त्यावरनं चालावं लागतं. तुम्ही रस्त्याच्या डावीकडनं चालायचं का उजवीकडनं चालायचं? उजवीकडनं चाललं तर आपल्याला वाहनं समोर न येतात, पण आम्ही पाहणी केली त्याच्यात आम्हाला असं दिसलं की साधारण 55% लोक डावीकडनं चालत होते आणि ही टक्केवारी 50-50 असायला पाहिजे का ती थोडीशी खरं म्हणजे उलटी असायला पाहिजे. 60% लोक उजवीकडनं चालतात, 40% लोक डावीकडनं चालतात अशी आमची अपेक्षा किंवा इच्छा होती. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगायची गरज तर आहेच की रस्ता ओलांडावा, ओलांडताना काय काय काळजी घ्यावी याचे पण खरं म्हणजे आम्ही जेव्हा ही आकडेवारी म्हटली तेव्हा पादचारी मृत्यूंपैकी 60-70% लोक रस्ता ओलांडताना मृत्यूमुखी पडतात ही आकडेवारी, म्हणून आम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं. कारण 2-3 गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं तर तो परिणाम दिसणार नाही असं मला वाटलं. रस्ता ओलांडताना घ्यायच्या काळजा काय काय आहेत त्याची पण एक खरं म्हणजे 8-10 गोष्टींची यादी आहे, तर त्याच्यात सुद्धा आम्ही ह्या एकाच गोष्टी

0: गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतोय, कारण ती मोहीम केरळात यशस्वी झाल्याचा पुरावा आहे.
1: बरोबर.
0: जे तिथे यशस्वी ठरले तेच आपण तिथे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. या दृष्टीने आम्ही फक्त सध्या रस्ता ओलांडताना वाहन चालक आणि तुम्ही हे एकमेकांना कसे दिसाल,
1: संपर्क
0: कसा होईल. आपण बरेच म्हणतो ना की त्यांच्यातनं कम्युनिकेशन नाही, ऑफिसमध्ये म्हणा, घरी नवरा बॅकअपमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यात कम्युनिकेशन नाही म्हणून सगळ्या ह्या समस्या आहेत. तर इथे पादचारी आणि वाहन चालक यांच्यातलं ते एक संपर्क स्थापन करणं हे सगळ्यात महत्वाचं आम्हाला वाटलं आणि म्हणून मी त्याच्यावरती लक्ष केलं.
1: बरोबर. कम्युनिकेशनबद्दल तुम्ही म्हणालात, पण शहरातली रीत आत्ता जर पाहिली ना आपण, ज्या आपण बेमुरवतपणे वाहनं चालवतो, म्हणजे सिग्नल कोणी तोडला किंवा चुकीच्या दिशेने आपल्याकडे कोणी आला आणि आपण रागावून त्याच्याकडे पाहिलं तर तो माणूस आपल्याकडे आज पाहतच नाही. त्यामुळे तुम्ही राग व्यक्त कुठे करायचा अशी परिस्थिती आहे. ह्या सगळ्या सवयी बदलायला हव्यात आणि त्याची सुरुवात मुलांपासून करणं हे फार गरजेचं आणि महत्वाचं असं वाटतं. याविषयीची फिल्म पण तुम्ही काही बनवली होतीत का मला पाहिल्यासाठी?
0: ह्या पाऊल पुढे हात समोर ही जी घोषणा किंवा हे ब्रीदवाक्य आहे, हो, तर त्याविषयी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. त्याला म्हणतात 2-3 वर्ष झाली त्याला. खूप नामांकित चांगले कलाकार डॉक्टर मोहन आगाशे, स्पृहा जोशी, नचिकेतेवसळी त्यांनी त्याच्यात काम केलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात वरुण नार्वेकरांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. आणि तेव्हापासून आमच्या डोक्यात होतं ही मोहीम आपल्याला सुरू करायला पाहिजे. सुदैवानी आता आम्हाला गेल्या काही महिन्यामध्ये काही आर्थिक पाठबळ मिळालं आहे, त्याच्यामुळे आम्ही ही मोठ्या प्रमाणात, अगदी मोठ्या नाही म्हणता येणार पण काही नाही, एक विशिष्ट प्रमाणात आम्ही ती सुरू करू शकतो आहे. ती फिल्म ह्याच विषयावरती होती की तुम्हाला वाहन चालकांना तुम्ही कसे दिसाल, तर त्याच्यावरतीच केंद्रित करून ह्याच विषयावरती ती फिल्म बनवली होती. आणि तीच थीम आम्ही घेऊन तिचा प्रचार शाळांमध्ये करायला सुरुवात केली.
1: पण शाळांमध्ये रस्ता सुरक्षितपणे कसा क्रॉस करावा किंवा सिग्नलचा अर्थ काय याबद्दलचंही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि असा काही विचार डोक्यामध्ये आहे का भविष्यात?
2: आत्ता सध्या तरी तसा सिग्नल जर म्हटला तर सगळे अगदी लहान मुलाला पण सिग्नल हा प्रकार माहिती असतो, पण तो ओलांडायचा कसा एक सिग्नल लागल्यानंतर अपेक्षित आहे की त्याने झेब्रा क्रॉसिंगनं क्रॉस करणं अपेक्षित असतो, पण तो एवढा लहान असतो की त्याच्याबरोबर मोठं त्याचं कोणतरी असतं. त्यामुळे आत्ता तरी त्याला सिग्नल काय आहे आणि कसा वापरावा त्याला शिक्षण देणं आत्ता आम्ही तेवढं प्राधान्य देत नाही. जेवढं प्राधान्य आम्ही त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय शिक्षकांच्या थ्रू, तो आत्ता आम्ही त्याला जास्त प्राधान्य दिलेलं आहे.
1: आरटीओने अशा पद्धतीची काही पार्क्स पण पुण्यात सुरू केली आहेत ना, की मुलांनी रस्त्याचे नियम त्यांना समजावेत आणि त्याचं ज्ञान वाढावं आणि अर्थातच ते आपल्या पालकांपर्यंत पण पोहोचेल अशा अर्थाने, तर त्या पार्क्सचा काही उपयोग तुम्ही या प्रकल्पामध्ये करून घेता का?
0: म्हणजे ती ब्रेमेन चौकाच्या शेजारी ते एक पार्क आपल्याला दिसतं, ते महानगरपालिकेने बनवलेलं आहे आणि अर्थात आरटीओचं त्यांना मार्गदर्शन किंवा त्यातलं काही पण ते बनवलेलं आहे महानगरपालिकेने. आणि कसं होतं की त्या पार्कचं उद्दिष्ट आहे की रस्त्यावरची वेगवेगळी चिन्ह आहेत त्यांचा अर्थ मुलांना कळावा. की आता नितीन म्हणाला की झेब्रा पट्ट्यांचा अर्थ काय, ते स्टॉप साईन असते, सिग्नल असतो, ह्या लेममधनं डावीकडे उजवीकडे वळायचं वगैरे अशा पट्ट्या असतात. त्याचा उपयोग खास करून जी मुलं आता सायकल चालवायला लागलेली आहेत आणि काही वर्षात ती दुचाकी चालवतील किंवा अन्य वाहनं चालवतील, त्यांना रस्त्यांवरच्या वेगवेगळ्या पाट्या त्यांचे अर्थ हे कळावं म्हणून आहे. काय होतं की अशा पार्कमध्ये तुम्ही नेहमी रस्त्यावरती असते तशा प्रकारची रहदारी निर्माण नाही करू शकत.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे अशा प्रकारचं प्रशिक्षण की रस्ता कसा ओलांडावा हे पुस्तकात वाचलं काय आणि त्या पार्कमध्ये बघितलं काय ह्याच्यात
1: फारसा फरक,
0: थोडा फरक आहे पण फार थोडा फरक आहे. रस्त्यावरची ऍक्च्युली रस्ता हा आपला गुरु दुर्दैवाने फार चांगला नाही आहे पुण्याला लाभलेला, पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. तसं तुम्ही पाण्यात पडूनच आणि मग तिथे मुलांचे पालक आणि त्यांचे शिक्षक यांची भूमिका म्हणून मोलाची ठरते की पालक मुलांना रस्त्यावरून घेऊन जात असतात, चालत जात असतात, वाहनांनी घेऊन जात असतात, तर तिथे पालकांनी सांगायला पाहिजे की चांगलं वर्तन काय आहे रस्त्यावरचं आणि शिक्षकांनी सांगितलं पाहिजे की चांगलं.
1: किंवा शाळेत घ्यायला आलेले रिक्षा त्या रिक्षापर्यंत पोहोचणं हेही काही वेळेला खूप अडथळ्यांची शर्यत असते मुलांच्यासाठी, तर त्या रिक्षापर्यंत कसं पोहोचायचं हेही प्रशिक्षण देण्याची गरज आहे रस्त्यावरच्या.
0: म्हटलं तर आहे, बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय की रिक्षा खास करून मुलं लहान असतात तेव्हापर्यंत ती वापरतात, नंतर मग ते व्हॅन आणि स्कूल बसकडे जातात. लहान असताना मग त्या आमच्या पण सोसायटीमध्ये रिक्षा आतमध्ये येतात अगदी बिल्डिंगच्या दारापर्यंत, पण तिथेही फरक नक्कीच आहे की रस्ता ओलांडणं काय आणि बिल्डिंग म्हणजे आपल्या सोसायटीतले पण रस्ते ओलांड ते पण ओलांडणं काय, कुठे बघावं काय बघावं, याचं प्रशिक्षण तर त्याची गरज आहेच.
1: कारण तुम्ही जे म्हणताय पेठांमधल्या शहरांमधल्या ज्या पेठा

0: आहेत, तिथे रस्ता क्रॉस करणं ही फार अवघड गोष्ट आहे, मुलांसाठी विशेषतः. त्याच्यासाठी वेगळं काही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं वाटतं, कारण वाहतूक इतकी वाढलेली आहे आणि वाहनांचे प्रकार इतके झालेले आहेत. सगळीकडे रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे असणारे डंपर असतील किंवा जेसीबीज असतील, हे सगळं आपल्याला शहरात पण आता दिसू लागलं आहे. अशा सगळ्यात मुलांनी रस्ता क्रॉस कसा करायचा आहे सुरक्षितपणे असा प्रश्न येतो.
1: आणि प्रशिक्षणाची गरज आहे, मी नाकारत नाही ते कोणी द्यायचं, कधी द्यायचं, त्याच्यासाठी लागणारे पुरेसे प्रशिक्षित प्रशिक्षक आहेत का, ह्या पण सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला कल्पना आहे की आमच्या पण काही मर्यादा आहेत, तर त्याच्यामुळे आत्ता आम्ही फक्त वाहन चालकाची आणि पादचाऱ्याची नजरानजर व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे. पण त्याच जोडीने आम्ही लवकरच काही फिल्म्स बनवत आहोत की जी रस्ता ओलांडताना इतर काय काळजी घ्यावी त्याच्यावरती त्या केंद्रित असतील. रस्ता चालताना काय करायचं तो एक वेगळा विषय. तुम्ही आता म्हणाला की शाळेत शिक्षकांनी शिकवावं का, तर एकंदरच आपल्या समाजामध्ये जबाबदार नागरिक घडण्यासाठी काय करायला पाहिजे त्याची मुद्दे काढले तर ते शेकड्यांच्या घरात जातील. तर ते तरी शिक्षक किती करतील तोही एक वेगळाच प्रश्न आहे. करायला हवं त्यांनी, पण
0: आणि
1: त्यांच्याही शक्तीला नाही, काय काय करतील, त्यांच्याही शक्ती आणि त्यांची
0: सुरक्षिततेचा मर्यादा आपण समजून घेतले पाहिजे. शिक्षकांकडे बोट दाखवतो असं होतं,
1: तसं नको व्हायला. पालकांची पण जबाबदारी आहे, ती पण त्यांनी व्हायला, आणि सगळ्याच लोकांची, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी.
0: तुम्ही या संदर्भात काम करणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये पण काम केलं आहे, 5 वर्षाचा अनुभव गाठीशी आहे. इतर देशांमध्ये याच्याकडे कसं पाहिलं जातं? एकतर तिथली लोकसंख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे होणारे गोंधळही त्या मानाने कमी असतील, काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे?
1: लोकसंख्या कमी आहे, हो. मी एका आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये काम केलं आणि जिथे किंवा बाकी पण वेळी कधी परदेशात जाताना किंवा परदेशातून जाऊन आलेल्या लोकांचे अनुभव आपण ऐकतो, तेव्हा आपण ऐकतो बरेचदा पादचाऱ्यांना किती मान दिला जातो विकसित देशांमध्ये. आणि विकसित देशांमध्येच नव्हे तर श्रीलंकेत पण मान दिला जातो की जिथे तुम्ही रस्ता ओलांडायला निघालात की वाहनं थांबतात. मग अशी नितींनी झेब्राचा उल्लेख केला, तर झेब्राचा अर्थच असा आहे की तुम्ही त्याच्यावरनं रस्ता ओलांडायला गेलात की वाहनांनी थांबलं पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे. इतर ठिकाणी तुम्ही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला तर तिथे एक वेळ आपण म्हणू की तिथे वाहनांचा अधिकार आहे कारण तुम्ही झेब्रावरती नाही आहे, तुम्ही जपून रस्ता ओलांडायला पाहिजे, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे ह्या गोष्टी आणि त्याच्याकडे ते देश कशा पद्धतीने बघतात, पादचाऱ्यांच्या हक्कांची जाणीव ही वाहन चालवताना त्यांना चालवायचं प्रशिक्षण देताना त्यांना दिली जाते पहिल्यापासून. म्हणजे मी दुबई इथल्या एका अबुधाबीमधल्या एका मैत्रिणीकडनं ऐकलेली गोष्ट आहे की पहिल्यांदा तुम्हाला वाहन चालकां म्हणून तुम्ही प्रशिक्षण घ्यायला गेलात की पहिल्यांदा तुम्हाला ते सांगतात की रस्ता पादचाऱ्याचा आहे, तुम्ही जाता ते तुम्ही पाहुणे आहात, तर त्यांना कुठच्याही प्रकारचा त्रास होता का, मा नाही पहिली जबाबदारी. वाहन चालवता येते का नाही त्याच्याकडे पण नंतर जाऊ, पण पादचाऱ्यांची जबाबदारी पहिल्यांदा. तर ह्या सगळ्या आहेत, सगळे नियम त्या पद्धतीने बनवलेले आहेत, त्यांचं पालन केलं जातं, हा सगळा दृष्टिकोन आहे. तुम्ही लोकसंख्येचं म्हणाल, शहरामध्ये किंवा परदेशामध्ये लोकसंख्या कमी आहे, प्रगत देशांमधली शहरं तुम्ही बघितलीत खास करून, तर ती फार वेगळी नाहीत आपल्या शहरांपेक्षा. म्हणजे लंडनला जाऊन आलेल्या लोकांकडनं आपण ऐकतो की अगदी मुंबईसारखं वाटतं, तशीच माणसं रस्त्यावर न जात असतात, तेवढ्याच संख्येने वाहन आहेत, वाहनांची संख्या जास्त आहे, वाहनांचा वेग पण जास्त आहे. त्याच्यामुळे आपण बरेचदा लोकसंख्येच्या घनतेच्या ढाली मागे लपतो आणि म्हणजे आपल्याला लोकसंख्येची घनता आटोक्यात यायला 50 वर्ष आहे म्हणजे माझी जबाबदारी संपली, अशा वृत्तीने आपण याच्याकडे बघतो, ते चुकीचं आहे.
0: पण तिथले काही नियम आपल्याकडे आणण्यासारखा आहे का? नियम म्हणण्यापेक्षा तिथल्या सवयी काही आपण शाळेतल्या मुलांना शिकवू शकतो का?
1: नक्कीच शिकवू शकतो. आणि तुम्ही नियमांचा उल्लेख केला म्हणून मी एक नमूद करू इच्छितो की आपल्याकडचे नियम किंवा मार्गदर्शक ही सुदैवानी बरीच प्रगतिशील आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत, आणि मी म्हणतो त्यात फार फरक नाही आहे, उडदा माझी काळे गोरे एवढाच फरक. पण सगळ्या प्रकारच्या रस्ते वापरणाऱ्या सगळ्या घटकांचं प्रशिक्षण आणि त्यांना ते सतत रस्त्यावरती बघायला मिळणं, चांगली उदाहरणं बघून तुम्ही शिकता नेहमी, तर त्याची मात्र नितांत गरज आहे. आणि ते शिकवायला पाहिजे. आणि बरेचदा असं होतं ना की शिकवण्याचा उत्साह कधी मिळतो, कधी येतो, शिकवणाऱ्याला शिकणाऱ्याला दोघांनाही, परीक्षेत ते असेल तर. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस बघतो आणि तिथे कोणी पोर्शनला आहे का हा प्रश्न विचारला, अभ्यासक्रमात आहे का, तर मग मी शिकतो. आता आपल्या इथे ज्या पद्धतीने वाहन चालवताना त्या प्रशिक्षार्थी चालकांची चाचणी घेतली जाते RTO मध्ये, मी ते

0: शिकलंच पाहिजे असं नाही आहे ना, मला लायसन्स मिळणारच आहे अशी एकंदर परिस्थिती आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही प्रशिक्षण झालं पाहिजे पण त्याची चाचणी पण झाली पाहिजे. जोपर्यंत त्याची चाचणी होत नाही किंवा मी एखादा नियम मोडल्याबद्दल मला दंड होत नाही, मला दंड होताना दिसत नाही लोकांना, म्हणजे जवळपास खात्री नाही, किंवा दंड झाला तरी तो मी निवांत भरला तरी चालतो, दंड किरकोळ असतो, या सगळ्या गोष्टी त्याच्या आड येतात. आणि ते आपल्या काही लोकानुयायी निर्णय घेण्याच्या आपल्या एकंदरच समाजाच्या पद्धतीनुसार ते कडक दंड बसवणं बिचाऱ्यांचे हाल होतात ना, कारण दंड वसूल करायला गेलात की, ही मनोवृत्ती असणं, याच्यामुळे आपण ह्या बाबतीमध्ये खूप मागे पडतोय.
1: सुधारण्याला वाव खूप आहे,
0: वाव खूप प्रचंड वाव आहे.
1: कार्यकर्ते तुमच्यासोबत किती जोडले गेले आहेत आणि ते कुठल्या क्षेत्रांमधले आहेत?
2: आमच्या

0: ती जोडले गेले आहेत आणि ते कुठल्या क्षेत्रांमधले आहेत?
1: आमच्याशी कार्यकर्ते बरेच आहेत की साधारण 100-125 घरामध्ये असतील जवळपास. पण सर्वसाधारण बसलं तर एका वेळेस 30 ते 40 साधारण स्वयंसेवक उपलब्ध होतात. आम्ही त्यांना कम्युनिकेट करून विचारतो की तुम्ही कुठल्या कुठल्या दिवशी अवेलेबल आहात, त्याप्रमाणे मग वेगवेगळ्या कार्यामध्ये त्यांना आम्ही सामावून घेत असतो.
0: स्वेच्छेने करायचं हे काम आहे
1: निश्चित.
0: अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये सातत्य राखणं हे फार महत्वाचं आहे. हे सातत्य राखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?
2: सो नितीननी उत्तर दिलं ते बरोबर आहे, पण तो त्या उत्तराचा अर्धा भाग आहे असं मी म्हणेन. की सो असे 100-100 लोक आहेत की ज्यांना मनापासून इच्छा आहे की मी माझा फावला वेळ या प्रकारच्या कामासाठी खर्च करेन, पण दुर्दैवाने त्यांना ते दरवेळी जमतं असं नाही. आणि मग त्यामुळे तुम्हाला एखादा उपक्रम उभारायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला इतके इतके स्वयंसेवक हवे, ते खात्रीशीर पद्धतीने अमुक वेळी उपलब्ध असावेत
0: आणि प्रशिक्षित असावेत.
2: आणि आम्ही प्रशिक्षण एखाद्याला तो म्हणतो की अरे नाही ना, मला ना आमच्या ऑफिसमध्ये असं असं आहे, मीटिंग आहे म्हणून येऊ शकत नाही. ह्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी शेवटी एकच पर्याय राहतो की तुम्ही पगारी नोकर नेमून, म्हणजे नोकर हा शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरला जातो, पण पगारी स्वयंसेवक आपण म्हणू, की ज्यांना इच्छा आहे पण ते म्हणतात मी माझा वेळ खर्च करतोय, तर त्याचा मोबदला पण संस्थेने देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही CSR माध्यमातून देणग्या उभारायचा प्रयत्न करतोय.
0: आणि हा न संपणारा असा प्रश्न आहे, कारण शहर बदलतंय, शहर वाढतंय आणि त्या वाढीला रोखणं आता आपल्या कुणाच्याच कक्षेमध्ये राहिलं नाही असं म्हणते. वाहतुकीचे नियम पाळणारे नागरिक घडवणं हे तुमचं ध्येयवाक्य आहे संस्थेचं, त्याला मी शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी मनापासून या गोष्टीचा विचार करावा असं आवाहनही या निमित्ताने करते. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुम्ही दोघेही जण आज आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद. आणि आम्हालाही संधी दिल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद मी व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
3: सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकलीत सेव्ह पुणे ट्रॅफिक मुवमेंट या संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि नितीन खममकर यांच्याशी केलेली चर्चा. सूत्रसंचालन केलं होतं गौरी लागू यांनी आणि निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, मध्यम लहरी 378° (7-8 meters) अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 10:40 झालेत. ऐकणार आहोत काही नाट्यगीतं.

0: स्वयंवर या नाटकातलं पद आपण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं हे पद संगीतबद्ध केलं होतं भास्करबुवा बखले यांनी. श्रद्धेय नाट्यगीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं पद काही क्षणातच.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: QR कोड स्कैन करा, 5000 का कैशबैक मिलवा. वाह, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया ययाती आणि देवयानी या नाटकातलं पद अर्चना कान्हेरे यांच्या स्वरात. कुसुमाग्रज यांचं हे पद संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: श्रद्धेहो, कार्यक्रम असा सुरू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या, नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद आपण ऐकलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या पदाला संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत धन्य ते गायनी कला या नाटकातलं पद. गोपाळकृष्ण भोबे यांचं हे यांच्या पदाला संगीत आहे भीमसेन जोशी यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 10:25 झाली आहेत. ऐकणार आहोत काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीचं निवेदन आहे, दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय आणि व्यावसायिक प्रशिक्षण याविषयी. महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव शासकीय संस्था आहे. 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणं इथे सुरू आहे. माफक जागा असल्याने त्वरित संपर्क साधावा असं निवेदन आहे. प्रवेशासाठी नियम व अटी आणि सवलती. अभ्यासक्रमाची नावं आहेत, सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन विथ MS ऑफिस हा संगणक कोर्स आहे. याला शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 8वी पास अशी आहे. दुसरा आहे मोटार अँड अमेंचर वाइंडिंग सबमर्सिबल पंप सिंगल फीस हा इलेक्ट्रिक कोर्स आहे. याला शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 9वी पास अशी असणार आहे. या अभ्यासक्रमांना वयोमर्यादा आहे 16-40 वर्ष. प्रशिक्षण कालावधी असेल 1 वर्षाचा. हा फक्त दिव्यांग मुलांनाच इथे प्रवेश दिला जातो. याच्यात सोयी आणि सवलती आहेत. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची आणि प्रशिक्षणाची मोफत सोय आहे. अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टिकल्स आणि व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण इथे दिलं जाईल. नेटवर्किंग व इंटरनेट

ची सुविधा आहे, अनुभवी आणि तज्ज्ञ निदेशक उज्ज्वल यशाची परंपरा यांनी टिकून ठेवली आहे. समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीजभांडवल योजनाही इथे उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह टाकळी रोड म्हेत्रे मळा गोदड मळ्याजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली इथे करायचे आहेत. त्यांचे मोबाईल नंबर्स असे आहेत 99 22 57 75 61 आणि 93 25 55 59 81. दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा मोबाईल नंबरवर आपण संपर्क साधू शकता आणि इथे तुम्ही प्रवेशासाठी अर्ज करू शकता. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही आहे. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटो सकट संस्थेकडे पाठवावेत असं निवेदन केलेलं आहे. आता ऐकूया एक हरवलेल्या व्यक्तीविषयीचं निवेदन. गणेश रघुनाथ फुटानकर वय 36 वर्ष हे अप्पर बिबेवाडी पुणे इथे दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेले आहेत. ते अद्याप परतलेले नाहीत. गणेश फुटानकर त्यांचं वर्णन असं, बांधा सडपातळ, रंग काळा सावळा, उंची अंदाजे 5 फूट. त्यांनी लाल रंगाचा शर्ट व राखाडी कलरची पॅन्ट तसंच राखाडी कलरचा स्वेटर असा पेहराव केला होता. त्यांनी पायात प्लास्टिकची चप्पल घातली होती. ते मराठी आणि कोकणी अशा भाषा बोलू शकतात. तरी कुणाला सापडल्यास बिबेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. श्रोतेहो, ही होती काही स्थानिक निवेदनं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, 10:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं डोली सजा के रखना या चित्रपटातून एम जी श्रीकुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात हे गीत. हे गीत लिहिलं होतं मेहबूब यांनी आणि संगीतकार होते ए आर रहमान.

हे गीत निवडलं होतं ताल या चित्रपटातून हरिहरन आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरात. गीतकार होते आनंद बक्षी, तर संगीत होतं AR रहमान यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया परदेसी या चित्रपटातून कुमार सानू यांच्या स्वरात हे गीत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत निवडलं आहे हम दिल दे चुके सनम या चित्रपटातून कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. हे गीत लिहिलं आहे महबूब यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात दिल तो पागल है या चित्रपटाचं शीर्षक गीत. हे गीत लिहिलं होतं आनंद बक्षी यांनी आणि संगीतकार होते उत्तम सिंग. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 11:11 झाले आहेत. ऐकणार आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग अहिर भैरव. तबला साथ आहे विनायक फाटक यांची तर हार्मोनियम साथीला आहेत प्रमोद मराठे. तेरोजिया सुखपावे ही बंदिश विलंबित एकतालात आणि द्रुत एकतालात आपण ऐकणार आहोत.

विदुषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग अहिर भैरव आपल्या आजच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमातून. कार्यक्रमाच्या या तबला साथीत विनायक फाटक यांचा सहभाग होता, तर हार्मोनियम साथीला होते प्रमोद मराठे. विलंबित एकतालात आणि द्रुत एकतालात बंदिश होती तेरो जिया सुख पावे.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. सकाळचे 11:30 वाजले आहेत. ऐकूया गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया भालू या चित्रपटातून सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांनी लिहिलेली ही रचना. संगीतकार विश्वनाथ मोरे.

यानंतरचं गीत निवडलं आहे अनोळखी या चित्रपटातून आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत लिहिलं आहे जगदीश खेबुडकर यांनी, संगीतकार सुधीर फडके.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात आणखीन एक गीत ऐकणार आहोत, धाकटी बहीण या चित्रपटातलं. हे गीत लिहिलं आहे जगदीश खेबुडकर यांनी आणि संगीतकार सुधीर फडके.

0: आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: गाता रहे मेरा दिल या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत. हे गीत लिहिलं आहे मधुसूदन कालेलकर यांनी, संगीतकार अनिल अरुण.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिराला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातून. अपर्णा मयेकर, अनुराधा देशपांडे, सुरेश वाडकर, रवींद्र साठे यांच्या स्वरात

0: मन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यमलहरी 378 सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे ठीक 12:15 झाली आहेत. घेऊन आलो आहोत महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज वनिता मंडळांतर्गत फोन इन सखी संदेश. आजचा विषय मी आणि पाऊस. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे प्राची परांजपे यांनी आणि सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन.

0: वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व सख्यांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आहे रविवार, त्यामुळे आजचा दिवस असतो सखी संदेश कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आणि गाणी ऐकण्याचा.
1: सखी संदेश.

0: नेमेची येतो मग पावसाळा असं आपण जरी म्हणत असलो तरी दरवर्षीचा पाऊस वेगळा, त्यातले अनुभव वेगळे, किस्से वेगळे, गमती जमती वेगळ्या, सगळं काही वेगळं असतं दर वेळच्या पावसाचं. यावेळी पावसाने थोडीशी ओढ दिली आहे त्यामुळे आपण थोडेसे काळजीत आहोत, तरी पण पाऊस म्हटलं की प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतातच. 30 जूनला सखी संदेश कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण झालं आणि त्यावेळी मैत्रिणींनी भरभरून गप्पा मारल्या, गाणी सुचवली. चला तर मग ऐकूया पहिला फोन कोणाचा आहे तो. नमस्कार, सखी संदेश फोन इन कार्यक्रमामध्ये फोन लागलाय. आज तुम्हाला कोणती आठवण सांगायची पावसाबद्दल?
1: आणि ताई माझी एक छोटीशी कविता वाचून तर खूप वेळ असेल तर. लहान मुलांसाठी केलेली आहे मी.
0: जरूर.
1: पावसाची. आला आला पाऊस असा भुरु भुरु, याच अंगणात नाच करा सुरू. आला आला पाऊस असा रिमझिम, अंगणातील पावसात व्हा ओले चिंब. आला आला पाऊस असा रप रप, जाऊ नका पुढे तिरा मागे झप्प झप. घेऊन कागद करा कागदांच्या होडी, बेडकाच्या पिलांसम मारा तुम्ही उड्या. करा थोडी मस्ती भिजू नका जास्त, सर्दी आणि तापाने व्हाल तुम्ही त्रस्त. पावसाच्या संगे जेव्हा येतील हो गारा, करतल उघडणी द्या त्यांना थारा. दोन चार मधूनच तोंडातही टाका, गोबऱ्या गाला तर थंड होऊ दे साठा. थांब आता पावसा थोडं ऊन पडू दे, लपलेल्या इंद्रधनुचं दर्शन घडू दे. भिजलेल्या पाखरांना बाहेर पडू दे, हिरव्या हिरव्या शतांना मजेत डोलू दे. उद्या परत येशील वचन मला दे, वरण भात खाऊन मला सुद्धा झोपू दे, मला सुद्धा झोपू दे.
0: क्या बात आहे, मस्त मस्त. ही कविता तर छान छटस्स बालगीत होऊ शकेल अशी बालकविता आहे.
1: नवीन लग्न झालं होतं 1982 साली आणि यांनी मला असं फिरायला नेलं बिस्वाली आणि साडी नेसायची अजिबात सवय नव्हती आणि त्यातच अचानक पाऊस आला मोठा आणि मग मला धड चालताही येईना. त्यांची हसून हसून पुरेवाट झाली, पण पाऊस तर हवा होता पण साडीमुळे चालता येत नव्हतं अशी माझी फजिती झाली. मग जवळच्याच एका माझ्या चुलत नंदेकडे गेले आणि मग साडी वगैरे बदलली, ड्रेस घातला आणि मग मनसोक्त आणि पावसात दोघं भिजलो.
0: वा वा मस्त. गाणं कोणतं ऐकायचंय? आणि तुम्ही सांगितलेला अनुभव जो आहे तो तर म्हणजे अगदी

0: रिमझिम गे रे सावन
1: हो
0: गाण्याला
1: बरोबर, कुठलंही लावा ताई, मला सगळीच गाणी आवडतात. आणि आज खूप दिवसांनी म्हणजे प्रथमतः फोन लागला,
0: क्या बात है,
1: त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: जरूर छान.
1: ओके बाय.

0: हॅलो, मी पर्णा दांडेकर बोलतीये.
1: नमस्कार.
0: नमस्कार. पावसाच्या आठवणी सांगायच्या आहेत. लहानपणची एक आठवण आहे. मी, माझी आई आणि आम्ही सगळी भावंड अशी डेक्कन जिमखान्यावर आलो होतो. इतका जोराचा पाऊस आला की आम्हाला बस समोरची पण गाठता येईना. मग आम्ही त्या बाकड्याच्या खाली लपून बसलो. एवढे लहान होतो आम्ही. आणि मग त्या बाकड्याच्या खाली बसल्यावर किती मजा आली वगैरे ते आठवत होत. ही एक आठवण आहे. आणि दुसरी आठवण म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्यावेळेला कर्वे रोडला ऍव्हेन्यू होत आणि त्या झाडांच्या अशा कमनी व्हायच्या म्हणजे आणि चढ असायचा वरती कर्वे रोडला जाण्यासाठी. तर त्या तिथं आम्ही पावसात सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी चाललो होतो. खूप दो दो पाऊस पडत होता. आणि मग त्या ठिकाणी एक भजीवाला होता. इथे कशी मस्त त्याच्याखाली बसून भजी वगैरे खाल्ली पाऊस थांबेपर्यंत. अशी एक आठवण आहे. एवढ्या एक दोन तर आहेत, बाकी तशा चिकार आठवणी आहे.
1: पण तुम्हाला पावसाळा आवडतो का? मी आणि पाऊस असा विषय आहे आजचा.
0: हा, पावसाळा आवडतो. पाऊस खूप आवडतो. जो जो पाऊस बघायला खंडाळा वगैरे, विशेषतः त्यावेळेला पुणे मुंबई डेक्कननी जाताना पावसाळा अप्रतिम दिसतो. लोणावळा खंडाच्या इथलं सौंदर्य अक्षरशः, म्हणजे नुसतं पावसासाठी लोणावळा खंडाळापर्यंत रेल्वेतनं गेलो डेक्कन म्हणणं तरी खूप छान वाटायचं.

0: पावसाळा एकंदरच सुंदर असतो पावसाळा. आणि आता झाडी कमी झाली आहेत, पण पूर्वी खूप मस्त झाडी वगैरे असायची. कॅनॉल आमच्या इथं कॅनॉल होता, आता त्या कॅनॉलच्या भोवतीनी जायचं पावसाळ्यात. तशी मस्त खळखळत हे यायचं का, पाण्याचा आवाज यायचा, तो ऐकण्यात खूप छान वाटायचं.
1: एकूण तुम्ही पावसाळा खूप एन्जॉय केलाय आणि करताय असं दिसतंय. तुमचा मी आणि पाऊस असा खास तुमचा पाऊस दिसतोय. आज गाणं कोणतं ऐकायचंय?
0: तुमच्याही आवडीचं कोणतेही गाणं.
1: ओके चालेल, माझ्या आवडीचं गाणं लावते आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी ते गाणं ऐकतील, त्यांनाही छान आनंद मिळेल. धन्यवाद, तुमच्याशी बोलून मजा आली, छान वाटलं.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश मध्ये फोन लागलाय.
1: नमस्कार, मी सुप्रिया खाडीलकर बोलते.
0: बोला की. नमस्कार ताई.
1: नमस्कार. आजचा विषय पावसाळ्याचाच आहे ना?
0: हो, मी आणि पाऊस.
1: खर तर पाऊस हे एक तत्व आहे, जलतत्व आहे.
0: हो,
1: पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि अर्थातच त्याची किंमत समजण्या इतके आपण खरंच अजाण आहोत. खरं सांगायचं
0: अगदी खरंय,
1: पण मागच्या काही वर्षांमध्ये पाऊस इतका येत गेला की आपण त्याचं फार नावाचं अस्तित्वच आपण संपवून टाकायला निघालो की काय असं वाटायला लागलो. पण यावेळेला खरं त्यांनी आपल्याला त्याची जाणीव जी आहे ती दाखवून दिली.
0: हो,
1: आणि 2 दिवसांपूर्वी पाऊस छानपैकी बरसला. माझ्यासाठी माझा पाऊस आहेच आहे, सगळाच आहे. म्हणजे सृष्टीसाठी तो खूपच आवश्यक असेल.

0: नृत्य आहे, पण माझ्यासाठी माझा पाऊस म्हणजे पावसाची गाणी.
1: हो सांगा ना, छान छान गाणी सांगा.
0: खूप खूप गाणी माझ्या मनामध्ये आत्ता येत आहे. त्यातलं पहिलं एक नाट्यगीत आहे, नभ मेघांनी आक्रमिले. मेघांनी आक्रमक होऊन अधिक्रमित करत असलेली जी शुष्क तप्त धरणी जी आहे, ती पाहायला सुद्धा इतका आनंद येतो आपल्याला. त्याचबरोबर आला पाऊस मातीच्या वासात, हटकून लागणारं हे गाणं आहे बघा. म्हणजे आकाशवाणी तर हे हटकून लावते, मी नेहमी पाऊस आला की पहिलं आकाशवाणी लावते.
1: हो, कारण
0: गाणी सगळी मला
1: अगदी खरंय. बाहेर पाऊस असताना आम्हीही बरेचदा पावसाची गाणी साहजिकच तुम्हाला आनंद देण्यासाठी लावत असतो.
0: हो अगदी, आणि त्याच्यात ना आनंद आमचा द्विगुणित होतो खरं सांगायचं तर. किंवा अगदी एक भावरं नाचरमन जे असतं अगदी शिशु वयातलं, तर ते अगदी उफाळून येतं या पावसांच्या दिवसांमध्ये अशी गाणी लागली ती. त्याच्यानंतर उषा मंगेशकरांचं पाऊस पहिला आहे, पावसाचं अगदी कृष्णमय रूप जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळतं या गाण्यामध्ये. सुमनताईंचं दारी पाऊस पडतो हे गाणं तर मला इतकं आवडतं, इतकं आवडतं हे गाणं मला, की त्या गाण्यातली जी सात्विक समंजस जे लावण्य आहे ना ते खूप सुंदर आहे. त्यातलं जे सण आहेत, म्हणजे पावसातले पावसाळ्यातले जे सण आहेत ते सुद्धा इतके छान आहेत ना. त्याच्यामधलं एक ते ओळ आहे की कुणी गौरी ग पूजिती, हे तर खूपच म्हणजे ते कडवत इतकं छान आहे की ते केव्हाही ऐकलं तरी उत्फुल्ल असं मन होतं. त्याच्यानंतर अजून खूप गाणी आहेत, काया मातीत मातीत या गाण्यातलं लक्ष्मीच्या मुखावरलं समाधान असू देत. लक्ष्मीच्या मुखावरलं मी नाही म्हणणार, लक्ष्मीच्या मुखावरलं असं मी म्हणेन. अर्थातच ही लक्ष्मी जी आहे ती म्हणजे शेतकऱ्याची जी लक्ष्मी आहे ती. त्याच्यानंतर निसदीन बरसते नयन हमारे, सूरदासांचं जे भजन आहे अतिशय मन हळवं होतं त्यातलं कारुण्य पाहून. त्याच्यानंतर आला आला वारा ह्या गाण्यातलं आखीव रेखीव जग रहाटी असू देत. नभ उतरू आलं या गाण्यातलं शृंगार असू देत. सगळं खूप खूप खूप भावतं. आणि त्यातल्या त्यात आणखी एक गाणं मला ते खूप आवडतं, ते म्हणजे गुलजार यांनी लिहिलेलं थोडीशी बेवफाई हा जो सिनेमा आहे त्यातलं बरसे फुहार.
1: वा वा,
0: हे गाणं खूप सुंदर आहे, खूप कमी लागतं ते गाणं खरं तर. आणि सिनेमा पण मी तो अधूनमधून पाहते कारण मला तो खूप आवडतो सिनेमा. आणि त्यातली सतार आणि गिटार जे आहे ना ती इतकं सुंदर आहे ना की खूप छान वाटतं ते गाणं ऐकताना. म्हणजे परत परत अजून दोन तीन वेळा तरी ते गाणं ऐकावंसं वाटतं. त्यातला एक शब्द आहे मिठा सशोर, हा शब्द म्हणजे हा शब्द आहे ना हा अगदी चक्खल बसतो या सगळ्या काय म्हणत आपण की सगळे जे सृष्टीतलं सगळं जे पावसानंतर आलेलं जे लावण्य आहे त्याला
1: हा मिठाचा शोर हवा हवा असं पण वाटतो ना.
0: खरंय खरंय, मिठाचा शोर दिल ने कुछ और आता आहे असा एक तो असं एक हे आहे. दिल से कुछ और आता आहे असं इतकं सुंदर आपल्या कवींनी गीतकारांनी इतकं सुंदर लिहिलंय त्याचा. म्हणजे खरं सांगू का, प्रत्येक विषयच असू देत पण अभ्यास केला ना त्याचा, ते समजून घेतलं ना तर आपलं आयुष्य कधी निघून जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही.
1: त्या गोष्टी समजून घ्यायच्या आनंद घ्यायच्या आहेत की खरं विचार केला तर कुढत बसायलाच वेळ नाहीये.
0: नाहीये नाहीये खरंच नाहीये. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, मी दोन तीन दिवस झालं मी अगदी झोपून होते, मला खूप बरं नव्हतं. म्हणजे व्हर्टिगोचा जरा त्रास होत होता त्याच्यामुळे मी उठूच शकत नव्हते. पण तुमचं हे आज सकाळी मी अनाउन्समेंट ऐकली ती आणि मग ते मी गाणी सगळी जी आहेत ना ती बघायला लागले की कुठली गाणी छान आहेत, पावसाची गाणी कुठली छान आहेत, तर ते एकदम माझं दुखणं पळून गेल्यासारखंच झालंय. आता
1: खरं आणि तुम्ही इतकी मोठी लिस्ट आणि छान छान गाण्याची लिस्ट आता सांगितलीत की मला खात्री आहे की सगळ्या मैत्रिणींना ती गाणी आठवत असतील. आज तुम्हाला या सगळ्या लिस्ट मधनं कोणतं गाणं आज ऐकावं असं वाटतंय?
0: यातलं बरसे फुहार हे गाणं मला ऐकायला आवडेल.
1: येस,
0: ते गाणं खूप छान आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, याच्यासाठी मी आकाशवाणीला खूप धन्यवाद देते कारण आम्ही लहानपणापासून मी तर आकाशवाणी म्हणजे आमच्याकडे सकाळी उठलं की पहिला रेडिओ लावणं हे पहिलं काम असतं. तर त्याच्यामुळे इतकी गाणी ऐकली, इतक्या गाण्यांच्या सुरावटी ऐकल्यात, इतक्या गाण्यांचे अर्थ ते आम्ही शोधत बसतो ना, याचं सगळ्याचं श्रेय जे आहे ना ते आकाशवाणीचंच आहे. इतर कुठेही हे मिळणार नाही आणि माझ्या पिढीला हे नक्की जाणवेल हे की आम्ही म्हणजे गाण्यांवर सुद्धा आम्ही गप्पा मारतो. एखादं गाणं असेल त्याच्यावर सुद्धा आम्ही गप्पा मारतो आणि ते इतका वेळ त्याच्या गप्पा चालतात की अजून काहीतरी बोलावं असं वाटतं त्याच्याबद्दल.
1: आणि एखादं गाणं असं सकाळी सकाळी आपण

0: ना की आपण त्याच धुंदीत त्याच सगळ्या याच्यामध्ये दिवस घालवतो बघा,
1: दिवसभर असतो
0: आणि
1: खरंय.
0: आपण गुणगुणत
1: सो
0: राहतो ते गाणं.
1: पावसाबद्दलची आठवण म्हणजे तुम्हाला, मी खूप लहान होते तेव्हा आणि आम्ही मंडईच्या जवळ आमचं घर होतं, पुण्यातली मंडई आहे ना तिथे, त्याच्याजवळ आमचं घर होतं आणि असं खूप मोठा पहिला पाऊस आलेला होता. त्या वाड्याच्या समोर माझी एक मैत्रीण राहत होती आणि तिची मोठी बहीण त्यावेळेला माहेरपणाला आलेली होती आणि तिचा छोटा मुलगा होता, म्हणजे किती एक 3 साडेतीन 4 महिन्याचा असेल तो, फार मोठा नव्हता, अगदी बाळच होतं ते. आणि ती माझी मैत्रीण जी आहे ती त्या तिच्या भाच्याला म्हणजे त्या छोट्या बाळाला घेऊन ती आमच्याकडे आली होती आणि आई वगैरे तिला म्हणाली की अगं इतक्या लहान बाळाला कशाला आणलंस तू वगैरे असं म्हणून आम्ही, आणि ते रडायला लागलं अचानकपणे. तर मग आता आमची गडबड सुरू झाली की त्याला काय करायचं, दूध पाजायचं वगैरे काय असं असं ते सगळे गडबड ती सुरू झाली. आणि तेवढ्यात इतक्या जोरात पाऊस आला की मधला जो रस्ता होता तो म्हणजे नदी झाली त्याची. तर आम्हाला त्याला म्हणजे ते रडत होतं बाळ, पलीकडं त्याला त्याची आई गॅलरीत उभी राहून ती पाणावलेल्या डोळ्यांनी बघत होती, आम्हाला जाताच येत नव्हतं. आणि तो इतका भयानक वाटला पाऊस, म्हणजे खूप पाऊस होता त्या दिवशी, जवळजवळ गुडघाभर पाणी त्या रस्त्यावर साठलेलं होतं. आणि कसं तरी करून मग तिथले खालचे गणेश मंडळाची मुलं होती तर त्यांना आईनी सांगितलं आमच्याकडे असं असं झालेलं आहे म्हणून, ते बाळ आमच्याकडे आहे आणि खूप पाऊस आलाय ते रडतंय खूप म्हणून. त्या मुलांनी अक्षरशः म्हणजे पूल केला हाताचा आणि त्यांनी ते बाळ तिकडे पोहोचवलं. तर ते ती आठवण म्हणजे कधीही ती आठवण न पुसणारी आठवण आहे माझ्या मनातली. पण ती एक आठवण सोडली तर पाऊस हा खूपच छान आहे असं मला वाटतं.
0: निश्चित. आज छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद फोन केल्याबद्दल.
1: धन्यवाद. धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश फोन इन कार्यक्रमामध्ये फोन लागलाय.
1: नमस्कार, मी स्वाती बोलतीये.
0: नमस्कार स्वातीताई, आजचा विषय आहे मी आणि पाऊस.
1: हा, पाऊस म्हटलं ना की पहिलं तर भजीच आठवते.
0: छान.
1: भजी, मस्त गरम गरम चहा, असं. तसा पाहिलं तर इतका पाऊस मला आवडत नाही, पण ह्या दोन गोष्टींसाठी थोडा आवडतो.
0: क्या बात आहे, क्या बात.
1: आणि म्हणजे पाऊस पडायला असं वाटतं की पडावा, कारण की मग आपलंही आपल्याला पाणी येणार नाही आणि शेतकरी राजाला त्याच्या पिकाचं नुकसान होईल.
0: खरंच.
1: हा, म्हणून वाटते की पडावा.
0: हो, प्रत्येकाला सगळे सीझन आवडले पाहिजेत असं काही नाही. काही जणांना थंडी आवडते, काही जणांना उन्हाळा आवडतो, अशी पण लोक माहिती आहेत. आणि पावसाळा आवडणारी खूप आहेत. पण बरोबर आहे तुमचं, रोजची चिकचिक आणि गर्दी याच्यामुळे कदाचित,
1: गर्दी, ट्रॅफिक जॅम,
0: त्यामुळे कदाचित तुम्हाला पाऊस आवडत नाही तेवढा. पण आता मला वाटतं पुण्यात पडतोय तेवढा पाऊस पडायला हवा. हो ना.
1: हो हो, नक्कीच नक्कीच. छान, आता वातावरण पण खूप छान झालंय, आल्हाददायक,
0: खरंच
1: थंड, समस्त वाटतंय.
0: हो, आणि आता पडतोय तसाच पाऊस पडत राहू दे अशी आपण प्रार्थना करूया.
1: येस येस.
0: तुमची काही आठवण आहे एखादी पावसाबद्दल, म्हणजे शाळेत न येतानाची असेल, लग्नानंतरची असेल, किंवा भिजलेले पावसातले काही क्षण असे आठवत असतील तर?
1: तसं पावसाने जास्त करून फजितीच आमची थोडी थोडी झाली की बाबा
0: सांगा की
1: नाही घेतलीये, आणि मग खूप पावसात एकदम ओलचिंब व्हावं लागलंय की तसंच भिजत भिजत घरी जावं लागलंय.
0: हो हो,
1: अशाच काहीशा आठवणी आहेत फजितीवाल्या.
0: बरोबर. मग आज गाणं कोणतं ऐकायचंय?
1: तुमच्या आवडीचं कोणतंही गाणं लावा.
0: ओके, मग आता पावसाचं एक छानसं गाणं मी तुमच्यासाठी लावते, सगळ्या मैत्रिणी ऐकतील. थँक्यू फोन केल्याबद्दल. थँक्यू.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ओके.

0: हा नमस्कार.
1: बोला ना, आजचा विषय आहे मी आणि पाऊस.
0: म्हणजे अगदी छानच विषय आहे पावसाचा. म्हणजे मी निलिमा डोंगरे बोलतेय आणि आज तुमची अनाउन्समेंट ऐकली आणि मला एक चार ओळी सुटल्या, त्याला सांगू का?
1: जरूर जरूर.
0: भेट तुझी माझी अपुरी. आता पावसाला म्हणजे मी सखी म्हटलं तर सखी घेऊन ये तुझ्या सरीवर सरी. चातका सम वाट पाहते तुझी सखी सरी, बरसत ये लवकर सरीवर सरी. तळतडा गारा येऊ देत अंगावरी, ये ये सरीवर सरी. थंडाई घेतील मग पाने फुले तरुवरी, ये ग लवकर सरीवर सरी. पुढे आता ग्रीष्मा जा परत माघारी, पावसा घेऊन ये सरीवर सरी. मग गरम गरम चहा भजी खाऊ वाटेवरी, ये ग सखी घेऊन सरीवर सरी.
1: हा मस्त.
0: असं एक मला सुचलं म्हटलं ते सांगू का आपल्या सखींना सगळ्या. पाऊस सखी समजून तिला आपण अर्ज करून बोलवतोय की असं ये तू लवकर म्हणून. पाऊस कमी पडतोय ग त्यामुळे. माझी एक अशी एक आठवण आहे की मी माझ्या मुलीकडे मुंबईला दादरला गेले होते. तिथे नातू आहे माझा होता छोटा, कडेवर घेऊन त्याला मी फिरायचे. तर त्या दिवशी असं त्याला फिरायला बागेत घेऊन गेले आणि अचानक आता मुंबईचा पाऊस म्हणजे काय धोधो एकदम जर येतो भयानक. मी पण म्हणजे पहिल्यांदाच अनुभव घेत होते आणि खूप जोरात पाऊस यायला लागला आणि तो लहान होता, त्याला घरी जायचं होतं. मग मी त्याला माझ्या ओढणी डोक्याला म्हणून धावत धावत घरी त्याला घरी घेऊन आले आणि त्याला इतका आनंद झाला की आजी आणि मी आज पावसात भिजलो आणि आजी धावत धावत घरी आली मला घेऊन. तर ते इतकं तो सगळ्यांना सांगत सुटला म्हणजे सगळ्यांना खूप मजा वाटली की त्यालाही पहिला पाऊस मजा त्याला अनुभवता आली आणि तशी मला पण आली. कारण मुंबईचा पाऊस मी पण पहिल्यांदाच असा अनुभव घेतला त्याचा जो येतो ना कारण मुंबईचा पाऊस. गाणं रिमझिम पाऊस पडे सारखा.
1: क्या बात आहे, मस्त नक्की लावतो. छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
0: Okay, thank you.

0: माझं नाव मी स्मिता देशपांडे बोलते.
1: बोला की स्मिताताई.
0: पावसाळा म्हणलं की सगळी हिरवीगार शालू पसरलेलं धरणीचं रूप आणि निसर्ग नदी तळे धबधबे यांचा आनंद लुटण्यासाठी जरूर पावसामध्ये फिरावयास जावं. मी व माझे मिस्टर आम्ही दरवर्षी आम्ही पावसाळी सहलीला जातोच व त्यांना पावसाळी सहल खूप आवडते व आम्ही खूप आनंद अनुभवतो मजा करतो आणि पावसाळ्यातला निसर्ग अवर्णनीय विलोभनीय आणि डोळ्याला थंडावा शांत वाटतो. अशा हव्या हव्याच्या वाटणाऱ्या पावसाचा अनुभव काही वेगळाच असतो. तो प्रत्येकाने अनुभवावा असं मी असं माझं मत आहे. आठवण म्हणजे आम्ही एकदा पावसामध्ये गेलो होतो भिजायला आणि सहज असं चालता चालता माझा त्या हे चिखलामध्ये पाय घसरला आणि पाय घसरला मग मला लवकर उठताच येईना त्यामुळे मग एक दोघ जण आले आणि त्यांना पण पटकन कारण थोडासा माझा पाय खूप आतमध्ये घुसून गेला होता. मग एक दोघांनी म्हणून मला ते वरती उभं केलं आणि त्यामुळे कसं की पावसाळ्यामध्ये चालायचं थोडस सांभाळून चालावा हा थोडासा अनुभव खूप थोडा मला हे देऊन गेला.
1: खरंय खरंय. आपण पावसाळी पर्यटनाला निघताना खरं तर खूप काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आनंद घ्यायचाच आहे पावसाचा पण कुठे दरड कोसळत नाहीये ना कुठे कड्यावरून आपण फार वाकून बघत नाहीये ना ही पण काळजी खूप घ्यायची गरजेची आहे. आता
0: जिथे सागरा धरणी मिळते
1: बर बर आवडतं गाणं दिसतंय.
0: हो मला खूप आवडतं हे गाणं.
1: छान वाटलं तुमच्याशी बोलून ताई.
0: धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश फोन इन कार्यक्रमात फोन लागलाय.
1: नमस्कार मॅडम. मी सरला जोशी बोलते.
0: बोला सरला ताई, आजचा विषय आहे मी आणि पाऊस.
1: हो, मी आणि पाऊस या संदर्भात म्हणजे पहिल्यांदा मला असं सांगायचं की 4 महिन्याचा उन्हाळा आणि 1 दिवसाचा पावसाळा हा लगेचच फरक पडतो वातावरणात. त्याच्यामुळे म्हणजे 4 महिने आपण जो उन्हाळा भोगलेला असतो तो अगदी जोरदार असा पाऊस जर आला तर अर्थात यावर्षी आपल्याला पावसाने खूप ताण दिलेला आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस म्हणावा तितका पडत नाहीये. तर आपल्याला चराचरातलं म्हणजे पूर्ण निसर्गातले सर्व अगदी छोट्या प्राण्यांपासून पक्ष्यांपासून सगळे अगदी चातक पक्षी सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना, मी सुद्धा चातकाप्रमाणे पावसाची वाट बघतेय.
0: सगळे आणि आता थोडा थोडा पाऊस सुरू झालाय, पडेल अशी आशा करूया.
1: पडेल अशी आशा करूया. आणि पावसाचं म्हणजे कसं आहे की शेवटी तो निसर्ग आहे. म्हणजे माणसानी किती प्रगती केली तरी शेवटी निसर्गावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं.
0: बरोबर,
1: हे वेळोवेळी निसर्ग आपल्याला दाखवून देतोय. खरं म्हणजे
0: आज तुम्हाला आठवण कुठली सांगायची पावसाबद्दल?
1: मला आठवण अशी सांगायची की पावसाची म्हणजे काय आहे की नदीला जर पूर आला तर काय परिस्थिती होते, कारण मी ते स्वतः भोगलेलं आहे. तर कॉलेजमध्ये असताना आम्ही टुर्नामेंट्सला इंटर कॉलेजिएट टुर्नामेंट्स होत्या, त्याच्यासाठी आम्ही लातूरहून नांदेडला आमचा ग्रुप एक गेला होता टेबल टेनिस आणि बुद्धिबळ खेळायला. आणि मग तिथून परत येताना काय झालं की रेणापूर लातूरच्या अलीकडेच एक गाव आहे, एसटीने आम्ही परत येत होतो. तर येताना रेणापूरच्या इथे मांजरा नावाची नदी आहे, तिथे 6 किलोमीटर फक्त लातूरपासून 6 किलोमीटर अंतरावरच आहे. तर त्या ठिकाणी पावसामुळे आमची एसटी थांबून राहिली आणि आम्हाला काही पुढे जाता येईना. आणि परिस्थिती अशी झाली की 4 तास तिथे आम्ही थांबलो. 12-1 वाजून गेले सकाळचे आणि आमच्या जवळचं खाऊ पिऊ सगळं संपलेलं होतं. बिस्किटं नव्हती, जवळपास दुकान नव्हतं, एखादी टपरी सुद्धा नव्हती. फक्त एसटी मध्ये काय झालं की तो ड्रायव्हर जो होता त्या ड्रायव्हरचा डबा होता त्याच्या बरोबर.
0: बर, हा

0: आमच्या कॉलेजच्या म्हणजे कॉलेजची मुलं तुम्हाला मॅडम कल्पना आहे की कॉलेजची मुलं कशी असतात. तर त्यांनी काय केलं, त्यांचा डबा पळवला ड्रायव्हरचा, कुठला का डबा असे ना, अंड्याची भाजी त्याच्यात होती आणि चपात्या होत्या. तर सर्वच मुलांनी, मुली थांबल्या तशाच पण सर्वच मुलांनी त्याच्यावर डल्ला मारला आणि तो डबा सगळा संपवला आणि त्याला अगदी आनंदाने तो परत साभार परत केला रिकामा लावून घेऊन.
1: बाहेर पाऊस पडत होता
0: हो, आणि आम्ही म्हणजे आम्हाला, आम्ही मुली ज्या सहा जणी होतो ते आम्हाला अक्षरशः काही खायला मिळालं नाही आणि पाणी सुद्धा आमच्या जवळचं संपलं होतं. ही परिस्थिती आणि त्या काळात म्हणजे ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळे बाटल्या नेण्याची ती संस्कृती सुद्धा
1: नव्हती. खरंच खरंच.
0: आणि त्यामुळे आम्ही ते खरंच आहे म्हणजे ती गोष्ट इतकी लक्षात राहिली आहे की रात्री 9 वाजता आम्ही घरी आलो, घरातले पालकही चिंतेत होते, पाणी ओसरलं आणि मग एसटी जाऊ शकली आणि मग आम्ही घरी पोहोचलो 9:30 रात्रीचे वाजले होते. आणि असं अगदी कधी दुष्काळातून आल्यासारखे आम्ही आईला सांगून त्या बाई स्वयंपाक कर माझ्यासाठी काय सुरुवात असेल तर चालणार नाही, भरपूर पाहिजे जेवायला.
1: बरोबर.
0: अशी गंमत झाली होती कॉलेजच्या जीवनातली पावसामुळे.
1: छान, पावसाची एक वेगळीच आठवण तुम्ही सांगितली.
0: ओके, थँक्यू सो मच. माझा फोनही लागला, मला वाटलं 11:30 झाली आता.
1: नाही नाही,
0: पावसासाठी प्रार्थना करूया अजूनही आपण.
1: निश्चित निश्चित, पडणार आहे पाऊस.
0: हो हो, छान छान.

0: नमस्कार
1: नमस्कार।
0: सखी संदेश फोन इन कार्यक्रमात फोन लागलाय।
1: हा तेच म्हणते मी, कारण मी केव्हा तर फोन लावते पण एंगेज लागत। ठीक आहे, हरकत नाही। नमस्कार, मी पुण्याहून सुषमा कानेटकर बोलतेय, सिंहगड रोड वडगाव बुद्रुक।
0: बोला की ताई।
1: हा आपला विषय होता पावसाचा, याच्यावर सांगायचं होतं ना मॅडम।
0: मी आणि पाऊस।
1: हा तेच, मी आणि पाऊस म्हणजे पावसातली आठवण सांगायचं अशा दृष्टिकोनातून।
0: निश्चित निश्चित सांगा।
1: बरोबर आहे।
0: होय होय।

0: असं सांगते की साधारण 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एकदा चिंचवडला असेच पावसात फसले, आईला भेटा गेले तर येताना पाऊस लागला. भाऊ म्हणला तू आपला रिक्षा ने, मी जातो पुढे स्टॉपला, म्हणजे बस थांबवतो असं. तर त्यावेळेस नेमकं काय झालं, रिक्षा रेल्वेवरून तो पूल होता ना चिंचवडचा, तिथे मध्येच रिक्षा बंद पडली पावसामुळे. खूप पाऊस होता, सगळीकडचे लाईट गेलेले पूर्ण पूर्ण अंधार सगळीकडे, आणि एकटी रिक्षा त्या असं झालं ते. तर रिक्षाही बंद पडल्यामुळे माझी पंचायत पडली की कसं जायचं पुढे पावसात. आणि तो रिक्षावाला माझ्याकडे बघायला लागला. मी त्याला ओरडले, म्हटलं अरे पैसे दे लवकर, मला पुढे जायचंय, बघतोस काय माझ्याकडे. तर ते पैसे घेतले आणि कशी बशी पुढे आले. तर मला म्हणजे एकटी त्या पावसात लाईट गेली असताना तरी सुद्धा मी तेवढं धाडस केलं की त्याच्याकडनं पैसे नव्हतं. त्याने त्यावेळेस नेमकं काय केलं तर हेच कळलं नसतं, नाही का, एकटं दुकटं पाहिल्यावर. आणि मुळात म्हणजे माझ्या अंगावर सगळं पाटल्या बांगड्या सगळं होतं त्यावेळेस, नेमकं मी घातलेलं सहज आपलं म्हणजे नेहमी त्याच्याने. तर ती मला भीती वाटली आणि मी तशीच मग पुढे जवळजवळ 2 किलोमीटर चालत गेले बस स्टॉप पर्यंत. आणि तिथे भाऊ म्हणला उशीर का झाला, म्हटलं अरे असं असं रिक्षा बंद पडली आणि मला म्हटलं तो पैसे लवकर द्यायला तयार नव्हता, म्हणजे काही असेल त्याचं कारण मागे. पण दिले एकदा त्याच्याने. मी तशी बशी का होईना 11 वाजता जवळजवळ 10:30 सुमारला तळेगावला राहत होते मी त्यावेळेस, तळेगाव दाभाडीला. तर तिथे गेले पोहोचले. तर मला काय प्रश्न हे झालं की बघ पावसाची ही आठवण, म्हणजे कसं एकटी दुकटी पाहून लोक काही करू शकतात पण परमेश्वर कृपेने काही झालं नाही. आणि आपण जरा थोडस सजग राहिलं की आपलं काम होऊ शकतं, एवढंच मला आपल्याला पावसाची आठवण सांगायची होती.
1: तुमची आठवण अगदी योग्य आहे की पावसामध्ये खूप सजगतेने राहायला लागतं, सांभाळून चीज वस्तू आपण राहिलं पाहिजे. खरं
0: हो हो हो,
1: छान वाटलं तुमच्याशी बोलून. हा

0: पुढच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय काय आहे याची उत्सुकता तुम्हालाही आहे ना? चला तर मग ऐकूया.
1: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात. मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबर वरून. विषय मीच माझी राणी.
0: याबरोबरच आजचा सखी संदेश हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला फोन करून कळवा, पत्र लिहा, मेसेज करा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर आम्हाला लगेच ईमेल करा. तेव्हा वनिता मंडळ अंतर्गत सखी संदेश या कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ आली आहे. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत होतात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज वनिता मंडळांतर्गत आपण ऐकलात फोन इन सखी संदेश. विषय होता मी आणि पाऊस. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो, ठीक एक वाजले आहेत. आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता ऐकणार आहोत कार्यक्रम आपली आवड, हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम.

आपली आवड या पत्रांवर आधारित मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे गीत ऐकणार आहोत त्या गीताबद्दल आम्हाला अनेक श्रोत्यांनी पसंती कळवली आहे. त्यामध्ये पुणे येथून किशोर सुरजुसे, पूनम सुरजुसे, अजित आणि आदिती सुरजुसे यांच्या पसंतीचं हे गाणं, तर पंकज वाडोदे, आर्या, प्रियांका, बी टी वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे यांनी देखील याच गीताला पसंती कळवली आहे. त्यानंतर नसवाला चौक मंगलकापूर येथून संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, जत सांगली येथून राम आणि श्याम कुलकर्णी, तालखेड मुक्ताईनगर येथून काशीनाथ ढेगे पाटील, नंदा ढेगे पाटील या श्रोत्यांनी देखील या गीताबद्दल पसंती कळवली आहे. तेव्हा ऐकूया निळकंठ मास्टर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत, गीतकार गजेंद्र आहिरे आणि संगीतकार अजय अतुल.

यानंतरचं पत्र मिळालं आहे बीड शहर येथून. रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाशदादा जैन यांनी आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातल्या पावसाच्या गाण्याकरिता आवड कळवली आहे. विनय मांडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकरांनी लिहिलेलं, संगीतकार राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकूया.

कार्यक्रमात यानंतर हे पत्र आम्हाला मिळालं आहे वरुड जवळका येथून आमचे श्रोते महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांचं. या श्रोत्यांनी पाठलाग चित्रपटातल्या गीताची पसंती कळवली आहे. गीतकार ग. दि. माडगुळकर, संगीतकार दत्ता डावजेकर यांचं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूया.

0: को पुनः हाकुला।
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं।
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।
3: आपली आवड या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं पुणे केंद्र। आता कार्यक्रमात ऐकणार आहोत आमचे श्रोते जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुसाध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर यांच्या पसंतीचं माझा पती करोडपती या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरात शांताराम नांदगावकरांचं हे गीत, संगीतकार अरुण पौडवाल।

0: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी.

कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

आपली आवड या पत्रांवर आधारित मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात ही पसंती आम्हाला कळवली आहे इंद्रायणी नगर भोसरी येथून श्रीनिवास माळवदे, राजश्री माळवदे यांनी. यांना ऐकायचं आहे अरे संसार संसार या चित्रपटातलं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात हे गीत.

0: श्रोते हो, यानंतर काही क्षणात म्हणजे दुपारी ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 1:40 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र हे देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित असेल.
1: आकाशवाणी मुंबई. मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण टीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 पेक्षा जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या 3 मार्च हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 वर्षांपेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या 2 देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या 2 देशांमधले संबंध महत्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,150

राज्याच्याही भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जथ्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवती नगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉड्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य

0: महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नीमूबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्राबिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर DMIC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून

0: प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी. दुपारचे 1:45 झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
3: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
2: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया टायगर जिंदा है या चित्रपटातलं आतिफ असलम यांनी गायलेलं, विशाल शेखर यांनी संगीत दिलेलं हे गीत.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत निवडलं आहे केदारनाथ या चित्रपटातून अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांच्या स्वरात. हे गीत लिहिलं आहे अमिताभ भट्टाचार्य यांनी आणि या गीताला संगीत दिलं आहे अमित त्रिवेदी यांनी.

द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात यानंतरचं गीत आतिफ असलम यांच्या स्वरात हिंदी मिडियम या चित्रपटातून. हे गीत लिहिलं आहे प्रिया सुरैया यांनी आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे सचिन जिगर यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिल तो बच्चा है जी या चित्रपटातलं मोहित चौहान, अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात निलेश मिश्रा यांनी लिहिलेलं हे गीत, संगीतकार प्रीतम.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत रामय्या वस्तवय्या या चित्रपटातून आतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. प्रिया पांचाळ यांच्या या गीताला संगीत दिलं आहे सचिन जिगर यांनी.

सन ऑफ सरदार 2 या चित्रपटातून जुबिन नौटियाल यांच्या स्वरात यानंतरचं गीत ऐकणार आहोत. हे गीत लिहिलं आहे प्रणव वास्ता यांनी आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे हर्ष उपाध्याय यांनी.

0: या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
0: श्रोते हो, काही क्षणातच म्हणजे ठीक 2:15 ऐकणार आहोत दोपहर समाचार. आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: The next wave.
1: The next wave. The next wave.
0: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिन्मयी श्रीपादा आणि गोपी सुंदर यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेलं हे गीत विशाल शेखर यांच्या संगीतासह चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातून.

यानंतर ऐकूया स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेलं पीके या चित्रपटातलं हे गीत शान आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे शांतनू मोहित्रा यांनी.

यानंतरचं गीत निवडलं आहे जब वी मेट या चित्रपटातून उस्ताद रशीद खान यांच्या स्वरात. हे गीत लिहिलं आहे इर्शाद कमील यांनी आणि प्रीतम यांचं संगीत.

यंदतार ऐकूया स्वानंद किरकिरे यांनी 3 इडियट्स या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत. संगीतकार शांतनू मोहित्रा, स्वर सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर अरिजित सिंग यांच्या आणि शिल्पा राव यांच्या स्वरात कुमार यांनी लिहिलेलं हे गीत वार या चित्रपटातून, संगीत विशाल शेखर यांचं.

0: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.
2: वाचन म्हणजे समृद्धी.
3: वाचन संस्कृतीची वृद्धी.
2: वाचन दृष्टी देतं.
3: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
2: वाचन माणूस बनवतं.
3: वाचन मनांना घडवतं.
2: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
3: वाचन चळवळ वाढवू.
2: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
3: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
4: तर याबरोबरच आपला आजचा द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
5: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या. मुंबई केंद्रावरून आम्ही सक्षेपित करत आहोत. ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळ

0: निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वे सेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल

0: संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरु करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचं आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया सायंकाळी 4:58. या सभेत मी डॉक्टर अभिनव बोरकर आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर 7792 किलोहर्ट्झवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी मेघा होमकर या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, सरींनी बहरलेला हिरवागार निसर्ग आणि मनाला सुखावणारे संगीत या सगळ्यांचं एक अतूट नाटक आहे. हिंदी चित्रपट संगीतानंही पावसाच्या विविध छटा आपल्या सुरांतून अविस्मरणीय केल्या आहेत. आजच्या या कार्यक्रमात आपण काही निवडक पावसाळी गीतांचा आनंद घेणार आहोत. चला सुरुवात करूयात या सुरेल प्रवासाची. पावसाच्या सरींमध्ये उमलणारं निरागस हास्य आणि किशोर कुमार यांच्या मिश्किल शैलीची जादू अनुभवूयात. ऐकूया गीत. चित्रपट आहे चलती का नाम गाडी. गायक किशोर कुमार.
2: संगीत SD बर्मन यांचं, गीतकार मजरू सुलतानपुरी.

श्रोते हो, आता ऐकूयात जीवनाचं सुंदर चित्र उभं करणारं हे अजरामर गीत मिलन या चित्रपटातील. गायक आहेत मुकेश आणि लता मंगेशकर, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, गीतकार आनंद बक्षी.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण काही निवडक पावसाळी गाण्यांचा आनंद घेत आहोत. पावसांच्या सरीसोबतच आठवणीही अलगत मनात दाटून येतात. ऐकूया पावसाला आणि हळूवार प्रेमभावनांना स्वर देणारं एक सदाबहार गीत. चित्रपट आहे मंजिल, गायक किशोर कुमार, संगीत आर डी बर्मन यांचं आणि गीतकार योगेश.

श्रोतेहो, काळ पुढे सरकला आणि 90s च्या दशकात प्रेमगीतांना नवा आयाम मिळाला. ऐकूया पावसाच्या सरी, प्रेमाची कोळी चाहूल आणि सुरेल संगीत यांचा सुंदर संगम असलेलं हे लोकप्रिय गीत. कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील संगीत आहे आर डी बर्मन यांचं, तर गीत आहे जावेद अख्तर यांचं.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात घेऊयात थोडीशी विश्रांती.
1: श्रोतो, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठूरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिमण्हायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपके पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैरफिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपके पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553 1705 किंवा 1706.

0: कार्यक्रम हेलो आपके बसंत।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पावसातल्या विरहाची ओढ आणि प्रतीक्षेची हुरहुर, मनाला स्पर्शून जाणाऱ्या भावनांनी सजलेलं एक सुंदर गीत। चित्रपट आहे दहक, स्वर हरिहरन आणि साधना सरगम यांचे, संगीत आनंद मिलिंद यांचं, तर गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं।

0: या रिमझिम सुरांसोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोते हो, यानंतर संध्याकाळी 5:30 युवावाणी यामध्ये जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद आपण ऐकू शकाल. सहभागी होत आहेत श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने. विशेष सहभागी आहेत डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर हा कोल्हापूर आकाशवाणी निर्मिती असणारा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगूच शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज. पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण

काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

0: तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अगं आई, आई, अगं आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्टावर अशी भांडी धुऊ नको म्हणून. टप भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जात.
2: कॉलेजमधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटी पुराण. तुला माहित आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी?
1: अगं आई, बंगल्यावर टाकी मोठी बसून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत. पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
2: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी. उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू.
1: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधुर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
2: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला. जणू तू आणि मीच पत्कुर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हू बाजूला, मला माझं काम करू दे. चार भांडी काय लागली धुवायला तर हिनं

0: चांगलं कीर्तनच चालू केलं.
1: अग, निव्वळ चार भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मिती करिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहिती आहे ना?
0: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला. चार घास सुकानं खा की.
1: अग आई, केवळ तुला आणि मला चार घास सुखाचे मिळून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 4% आहे. याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली. यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
0: अगले की, तुझं सगळं मला पटते, पण पाणी टंचाई तर कायमच आहे, जणू पाचवीलाच पुजल्या बघ.
1: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे. कारखान्यांचे रसायने, सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरण्यायोग्य राहत नाही. परिणामी जल प्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्र सामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
0: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल?
1: अग आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील, अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा 1000 लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
0: बरं सांगतेस.
1: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते.

0: ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेचा लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया. पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया. घरातील एसी यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी ही झाडांसाठी चालते बरं का? दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा तेही बादलीतून पाणी घेऊन अगर ओल्या कापडाने पुसून घेतल्याने 50 लिटर पाणी वाचवता येते.
1: हा, हे मात्र खरं आहे. हा,
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा. आपल्या सभोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानाविधी.
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं, पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे. आता आपण पाणी वाचवलं तरच आपली पुढची पिढी वाचेल बघ, नाहीतर पाणी पाणी म्हणून जीव मेटा कुटीला येईल त्यांचा. आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार. हे एक निसर्गाचं देणं आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे.
0: चल तर मग आणि घे शपथ. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन. पाण्याचे नेटके नियोजन करून जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन. शिवाय अन्य जलसाठ्यांची स्वच्छता कायम राखीन. यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे
1: कल्याण होणार आहे.
2: जय हिंद, जय भारत.
3: फ्रेंड्स, आत्ताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी निभाऊ आपली जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं, गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर VN शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
4: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपणच तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात

0: महत्वाचा जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधांसाठी कॉन्क्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोडवरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषां

महिलांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: Heavy to very heavy rainfall is also predicted in the ghat areas of Satara, Pune and Kolhapur. In rest of Maharashtra, the weather office has forecast thunderstorms with lightning, gusty winds of 30 to 40 kilometers per hour and extremely heavy rainfall at isolated locations. Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami today flagged off the first batch of the Kailash Mansarovar Yatra 2026 from Tanakpur in Champawat district for the next leg of the pilgrimage. The first batch comprises 49 pilgrims, including a doctor, with 34 men and 15 women. Venezuela's acting president Delcy Rodriguez has thanked India for assistance in the wake of massive earthquakes. Rodriguez said that Venezuela will be reborn. In a social media post, Rodriguez said the country honors the rescuers from the United Kingdom, Qatar, France, India, Barbados, Brazil and Argentina in recognition of the invaluable work and the solidarity they have shown with Venezuela during these days of sorrow. She said Venezuela will never forget their dedication, courage and commitment. In the ICC Women's T20 World Cup, England will take on Australia in the final at the Lord's Cricket Ground in London today. The match will begin at 8 p.m. Indian time. In Wimbledon tennis, round of 16 matches have been played today. Serbia's Novak Djokovic will face Roman Saifulin of Russia, while top seed Yannick Sinner of Italy will take on Japan's Shintaro Mochizuki in the men's singles. In the other matches, Hubert Hurkacz of Poland will meet Germany's Johan Lennart Struff. Canada's Felix Oze Aliassime will play Alejandro Davidovic Fokina of Spain in the pre-quarterfinals. In the women's singles, Czech Republic's Karolina Muchova will take on compatriot Barbora Krejcikova. Top-seeded Arina Sabalenka will face Japan's Naomi Osaka. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन EIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:30 मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात आपल्या रेडिओ सेटवर आपण लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन इथं इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या आयसीसी विमेन्स T20 विश्वचषक क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन ऐकू शकाल. तर न्यूज ऑन EIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत यामध्ये नारदीय कीर्तन, कीर्तनकार आहेत माधुरी माधव ओक, तर आख्यानाचा विषय आहे संत ज्ञानेश्वर तीर्थयात्रा. रात्री 7:15 कार्यक्रम एक कलाकार केंद्रित असेल दिवंगत नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्यावर. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेच्या कार्यक्रमात पंडित कैलासचंद्र शर्मा यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल. हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. प्रसारणाला सुरुवात करू पहाटे 5:45 5:55 गिरवाणवाणी यामध्ये पारंपरिक शिवषडाक्षर स्तोत्र शरद सुतवणे यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या सदरात शुभदा मुळे यांचे विचार. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी यामध्ये एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. निर्मिती सहाय्यक किरण ढगे, सादर करते धीरज केदारी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्र. 6:50 परिसर याअंतर्गत पर्यावरण पूरक पंढरीची वारी याचा दुसरा भाग, सहभाग प्रशांत अवचट. आजचा विचार सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता याचा भाग 18 अध्याय 2.

पहिला श्लोक 11वा, विवरण लेखन मृणाल साने, श्लोक गायन स्मिता गाडगीळ, निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 8:40 भावधारा, 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 व्यक्तिवेद. यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू उर्फ बापू बावीसकर यांच्या विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध, सादरकर्ते विनायक मोरे. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा कार्यक्रम. 10:10 सुगम संगीत, 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत, तर 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रमाकांत परांजपे यांचं गुजरी तोडी रागातील व्हायलिन वादन आपण ऐकू शकाल. तबल्यावर साथ करत आहेत माधव मोडक. 11:30 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणीवर आधारित कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ. त्याबरोबरच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. हा आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 NCERT प्रायोजित कार्यक्रम, 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, तर 2:30 द नेक्स्ट वेव हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. संध्याकाळच्या प्रसारण सभेला सुरुवात करू 4:58, 5:00 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी, यामध्ये 7 जुलै या वर्ल्ड चॉकलेट डेच्या अनुषंगानं खास कार्यक्रम कुछ मीठा हो जाए. लेखन आणि निवेदन रुचिरा पालकर, सादरकर्ते धीरज केदारी, निर्मिती आकाशवाणी पुणे. 6:30 कार्यक्रम साहित्य सौरभ, यामध्ये रूपक साहित्यवारी, लेखन आणि निवेदन मीरा कुलकर्णी. 7:30 माझं घर माझं शेत हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम, यामध्ये ऊस पिकातील होमणी कीड आणि एकात्मिक नियंत्रणाचे उपाय याविषयी डॉक्टर संतोषकुमार मोरे, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती. याशिवाय बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 7:30 कार्यक्रम एक कलाकार, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 फोन इन आपली आवड. याशिवाय सर्व बातमीपत्रं त्यांच्या नियमित वेळेत प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम.

श्रोते हो छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

श्रोते हो, यानंतर संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून ठीक 6:20 प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्या सगळ्या बालदोस्तांचं मी प्रतिभाताई मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो पाऊस आता बरसायला सुरुवात झाली आहे. बाहेर रिमझिम पाऊस, गार वारा आणि सगळीकडे हिरवाई. वा वा वा, अशा सुंदर वातावरणात आपला आजचा कार्यक्रम आणखी रंगतदार होणार आहे बरं का. कारण आपल्या गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये भेटीला आला आहे आपलाच एक बालमित्र. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: बालमित्रांनो, आज आपल्या भेटीला आला आहे एक अतिशय गुणी, मेहनती आणि बहुगुणी बालमित्र. अगदी लहान वयातच त्याने शाळा तसंच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. विशेष म्हणजे राज्यस्तरीय भगवद्गीता स्पर्धेत त्याची निवड झाली, त्यात त्याने पारितोषिकही मिळवलं. हा मान मिळवून त्याने आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान वाढवला. याशिवाय त्याने नाटकातही सुंदर अभिनय केलेला आहे आणि गाण्याचीही त्याला आवड आहे. त्याचं नाव आहे योगीराज कुलकर्णी. चला तर मग आपल्या या बालदोस्ताचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार योगीराज.
1: नमस्कार.
0: तुझं आमच्या या गंमत जम्मत कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: योगीराज, तू कोणत्या शाळेत जातोस?
1: माझ्या शाळेचं नाव IES कात्र विद्यालय बदलापूर आहे.
0: अच्छा, तू बदलापूरहून आलायस?
1: हो.
0: खूप लांब आहे ना बदलापूर?
1: खूप लांब आहे.
0: बरं, मला सांग, तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस ना?
1: हो.
0: तर या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
1: मला आई बाबांनी स्पर्धेमध्ये पुढे जायला सांगितलं आणि मग मला आवड झाली.
0: तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस?
1: मी फॅन्सी ड्रेस, अजून डान्स, चित्रकला, जिमनॅस्टिक, गाणं आणि खूप सारं.
0: म्हणजे इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस आणि त्याच्यामध्ये क्रमांक पण मिळवलेले आहेस, है ना? मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे, हो ना? वा वा वा, छानच आहे. आपला बालमित्र खूप हुशार आहे. हा, मला सांग योगीराज, भगवद्गीता स्पर्धेत

0: तुझा 4th क्रमांक आलाय बरोबर, आणि तीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुझी निवड झाली होती. मग असं तुला निवड झाल्यानंतर तुला काय वाटलं?
1: मला छान वाटलं आणि पुढे जाण्याचा कॉन्फिडन्स आला.
0: मग ती भगवद्गीता पाठ करण्यासाठी त्या स्पर्धेची तयारी तू कशी केली होतीस?
1: म्हणजे माझे गुरु होते नयनाजी त्यांचं नाव, तर पहिले मी त्यांच्याकडे जायचो, नंतर त्यांनी व्हॉइस कॉल केला आणि मग माझी भगवद्गीता पाठ झाली.
0: मग कशी केलीस? खूप पाठांतर करावं लागलं का तुला?
1: हो.
0: आणि मग कोणी करून घेतलं पाठांतर तुझं?
1: आई बाबा आणि नयनाजीने.
0: त्याचा एक छोटा भाग बोलून दाखवशील? हो. श्लोक बोलून दाखव.
1: ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्रावरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित अदष्टोर्ध्वं प्रसूतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अदष्टमूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य ततोऽतः लभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणि निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसद्मैर्गच्छन्ति मूढाः पदमं व्ययन्तत न तद्भासते सूयो न शशङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम नमैवांशो जीवलोके जीवभूतस्य नाथ मम षष्ठानिन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते शरीरं यदवाप्नोति यच्चा प्रत्यामतीश्वरा गृहीतैतानि संयाति वायुर्गन्धानि वाश्रयात.
0: छान छान, मस्तच म्हटलंस. मला सांग, तुला रामरक्षा सुद्धा येते ना?
1: हो.
0: मग ती म्हणून दाखवतस?
1: अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम्

0: ధనస్పతినేత్రం ప్రసన్నం వామంకారుణ సీత ముఖకమల విలలోచనం నీరదాభం నానాలంకార దీప్తం దతకమురుజతా మందలం రామచంద్రం ఇది ధ్యానం చరితం రఘునాథస్య శతకోటి ప్రవిస్తరం ఏకైకవక్షరం పుంసా మహాపాతకనాశనం ధ్యాత్వా నీలోత్తల శ్యామం రామం లాజీవలోచనం జానకీ లక్ష్మణోపేతం జటాముక్తమండితం సాసీతూణధనుర్బాణ పాణిర్లక్తం చ లాంతకం ఫలీలయా జగత్రాతు ఆవిర్భూతమజం విభుం రామరక్షాపటేంద్రాజ్ఞ పాపగ్ని సర్వకామదా.
1: तू नाटकांमध्ये काम केलेलं आहेस
0: हो.
1: मग तो अनुभव कसा होता तुझा?
0: छान होता आणि मला मजा पण आली तेवढीच.
1: कसं, तू कोणत्या क्लासला वगैरे जातोस का?
0: नाही नाही नाही नाही बघून बघून.
1: पण मग तू कसं शिकलास ऍक्टिंग करणं?
0: ऍक्टिंग म्हणजे आई बाबांनी शिकवलं मला की नवरस कसे असतात, नवरस मध्ये कोणते कोणते फिलिंग असतात ते शिकवलं.
1: मग तुला माहिती आहेत का नवरस कोणते आहे?
0: थोडी थोडी माहिती
1: आहे. बर, आणि मग हे नाटकात तू जेव्हा काम केलंस तर मग कोणती भूमिका केली होतीस त्याच्यामध्ये?
0: मी एक दोन नाटक केली अशी. एक होत ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला असे कळस.
1: बर,
0: त्यात मी सूत्र संचालक होतो आणि स्टोरी अशी होती की आई बाबा आणि मुलगा वरील जात होते तर त्यांचा मुलगा हरवला.
1: बर,
0: मग त्यांना एक वारकरी भेटतो. मग ते ज्ञानदेव तुकारामांचं सगळी गोष्ट सांगतात. त्यात मध्ये मध्ये म्हणजे माझी अजून एक होती अँकर सुरा कदम. तर आम्ही दोघं अँकर होतो तर त्यांचं मध्ये मध्ये झालं तर मग शेवटी त्यांना त्यांचा बाळ मिळतो अशी कहाणी म्हणे.
1: बर,
0: आणि दुसरं नाटक आहे बालरंगोत्सव.
1: बर,
0: त्यात माझा रोल झालेला हनुमान. नाटकाचं नाव होतं मॉडर्न रामायण. त्यात म्हणजे राम होता तो अमेरिकेवर आणला आणि तो इंग्लिश बोल. आता राम कधी इंग्लिश बोलू शकतो का? नाही ना.
1: मग

0: मग शेवटी मग आई बाबांचं पण दाखवलंय, गणपतीचं पण दाखवलंय, गणपती चालू आहे आणि त्यात नाटकाचं असे.
1: बरं, म्हणजे छान मजा मजा होती त्या नाटकामध्ये.
0: आणि माझा रोल होता हनुमान.
1: मग हनुमान इंग्लिश बोलतो की नाही? नाही. बरं बरं, छानच. आणि खूप असं वेगळं काहीतरी सांगितलंच. बरं मला सांग, तू गाणं पण शिकतोयस ना?
0: हो.
1: मग तुला गाणं आणि अभिनय म्हणजे नाटकात तू काम करतो, मग दोघांमध्ये काय आवडतं? बरं,
0: दोन्ही आवडतं, कारण मला गाणी पण छान आवडतात, गायला पण छान आवडतात, आणि ऍक्टिंग मध्ये एक्सप्रेशन द्यायला छान आवडतात, त्यामुळे मला दोन्ही आवडतं.
1: आणि गाण्यामध्ये सुद्धा एक्सप्रेशन असतं ना?
0: हो, गाण्यामध्ये पण असतं. आणि मी आपलं मातीकाम आहे ना, क्ले असतात, क्ले छोटी छोटी गणपती बनवतो, घरी अष्टविनायक बनवले.
1: हा, वा, छान. आणि मग ते अष्टविनायक
0: म्हणजे ते अष्टविनायक नाही, वेगळे वेगळे कलर मध्ये बनवले.
1: कलर मध्ये? बरं, मग ते कोणी शिकवलं तुला?
0: ते मी युट्यूब वर बघून बघून शिकलो.
1: अरे वा, छानच. बघितलं का बालतोस्तांनो, आपण सध्याची मुलं तुम्ही सगळे मोबाईल वापरता, पण त्या मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे योगीराजने ओळखलं, आणि त्याने युट्यूब वरून मातीचे गणपती कसे बनवतात ही कला त्याने शिकली, ती आत्मसात केली, आणि त्याने त्याच्या घरामध्ये छान गणपती बनवलेले आहेत. मला वाटतं यातून तुम्हाला शिकायला मिळालं असेलच की आपण सुद्धा जेव्हा मोबाईल वापरतो तर त्याचा योग्य वापर कसा करायचा, आपल्या शिक्षणासाठी किंवा त्यातून काहीतरी कला शिकण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
0: म्हणजे मी टीव्हीवर पण दत्तमाला म्हटली तर बाबांना काही कळलंच नाही, बाबा आई आजी, मग नंतर बाबांनी गुगल वर सर्च केलं की हा काय म्हणतोय, आणि मग त्यांना कळलं की दत्तमाला.
1: म्हणजे आपल्याला मोबाईल मधून खूप सगळ्या गोष्टी माहीत पडतात ना.
0: आणि ते पण आहे, जर मी टीव्ही लावला ना तर देवाचंच काहीतरी बघतो.
1: का, तुला आवडत असं भक्तीमय सगळं वातावरण?
0: दत्तगुरूंचा भक्त आहे, आणि माझं एक छोटस देवघर पण आहे. देवघरामध्ये सगळे देव आहे, म्हणजे जसं की श्रीपाद वल्लभ, दत्तगुरु, स्वामी समर्थ, हनुमान, आणि खूप सारे. मजा अशी झाली की आता माझ्याकडे खूप सारे देव आहे, नरसिंह, सरस्वती. तर बाबांनी एक चौरंग पण आहे, दोन पाठ आणले, एक माझ्या पूजेसाठी आणि एक चौरंग, म्हणजे दोन पार झाले आमच्याकडे, एक माझ्या पूजेसाठी आणि गणपतीसाठी.
1: वा. आणि मग मला सांग, तू शुभम करोती म्हणतो?
0: हो म्हणतो.
1: छानच. बर, मला सांग, तू गाणं गातोस ना?
0: हो, गाणं गातो.
1: तर मामाला एक गाणं.
0: आणि आणि मजा अशी आहे कि मी झोपाळ्यावर ब्रशिंग करताना, केस विचताना गाणी गातच बसतो.
1: हा, म्हणजे सगळ्यांनाच गाणी ऐकवतोस तू? मामाला पण ऐकव ना.
0: हो, ऐकू. मी एक अभंग ऐकवणार होतो, तो तुकडोजी महाराजांनी लिहिलाय.
1: बर.
0: आणि त्यात ते अभंग आहे ना, तो मी थोडे वाढवला पण आहे, तुम्हाला म्हणू नको?
1: हो हो.
0: आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आता मी माझ्याकडं दत्त

अभंगाचे दान, अभंगाचे पान, तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया।

0: तुकाराम जगण्याचा पाया।
1: वा छानच। मला सांग योगीराज, तू इतक्या वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेतोस, छान तुला कला आहे तुझ्याकडे, गणपती वगैरे बनवतोस मातीचे, तर हे सगळं करत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि आपला शाळेचा अभ्यास, हो ना, अभ्यास तर आपल्याला करावाच लागतो, मग तू हे कसं करतोस?
0: मी थोड्या थोड्या करतो, म्हणजे थोडा अभ्यास करतो, थोडा खेळतो, थोडा केमिकिंग करतो, थोडा देवाची गाणी बघतो।
1: अच्छा, म्हणजे तू दोन्ही समतोल छान साधतोस, अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि मग इतर वेळी या सगळ्यांची तयारी स्पर्धेची वगैरे।
0: संध्याकाळी शाळेवरून आल्यावर मी काहीतरी खातो, क्लासला जातो, क्लासवरून आल्यावर होमवर्क करतो, होमवर्क केला की मग मी थोडा खेळतो आणि मग रात्री जेवतो आणि आई बाबांच्या आवरेपर्यंत नाटकाची किंवा काही असेल त्याची प्रॅक्टिस करतो।
1: वा छान असं वेळापत्रक तयार झालेलं आहे, हो ना। बरं मला सांग, आत्ता तू हे सगळं करतोयस, तुझे नंबर पण येत आहेत, तू जिकडे जातो तिथे पारितोषिक तुला मिळतंय वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, तर मग हे सगळं तुझ्या मित्रांना, जे शाळेमध्ये तुझे मित्रमैत्रिणी आहेत आणि शिक्षक सुद्धा, तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात मग याविषयी?
0: मग याविषयी टीचर आणि मित्र बोलतात, पहिले मित्र बोलतात, मग सगळे मित्र गोळा होतात माझ्याकडे आणि मग ट्रॉफी बघायला हालचाल करतात आणि मग नंतर टीचर बघतात आणि मग टीचर म्हणतात अरे वा कशात मिळाले, मग मी सांगतो की कशात मिळाले आणि मग टाळ्या वाजवतात आणि मग मधल्या सुट्टीत मी पटकन डबा खातो आणि टीचरना परवानगी येतो की मी सगळ्या शाळेला दाखवू का, टीचर हो म्हणाल तर दाखवतो, नाही म्हणाल तर नाही।
1: बर, म्हणजे त्यांना पण खूप कौतुक आहे शिक्षकांना तुझं, हो ना, आणि मित्रमैत्रिणी त्यांना सुद्धा। वा छानच। योगीराज तुझं मोठं झाल्यावर काय बनायचं स्वप्न आहे, काय व्हायचंय तुला?
0: मला सायंटिस्ट बनायचंय, म्हणजे मी लहानपणी पुस्तकं वाचायचो सायंटिस्टने, तर मला अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, कल्पना चावला यांचे फरक कळले, जसं की ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर जातात
1: बरोबर
0: आणि सायंटिस्ट इथेच राहतात आणि ते नवीन नवीन काहीतरी बनवतात,
1: शोध लावतात,
0: म्हणजे,
1: हो ना।
0: आणि जर हे नाही झालं तर शंकर्या, मला आई म्हणतेच म्हणजे पु ल देशपांड्यांसारखा, पु ल देशपांड्यांसारखा मी लेखक बनणार। तसंही माझ्याकडे आता माझ्याकडे एक वही आहे, त्या वहीत मी काही लिहित बसतो, चित्र काढतो, त्यांची माहिती लिहितो, कुठे कुठे फिरलो ते लिहितो आणि खूप सारे लिहितो, जसं की स्तोत्र, मंत्र आणि काही,
1: म्हणजे तुला जे मनात येईल
0: जे मनात
1: ते लिहितोस तू, म्हणजे लिखाण करतोस,
0: त्यामुळे माझं हँडरायटिंग पण सुधारेल आणि मग मोठ्या झाल्यावर जर काही लिहायला सांगितलं मोठा धडा तर लिहिता येईल।
1: बरोबर, तुला सरावही होईल ना।
0: हा, सराव
1: आणि छान। आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काही सुचतंय नवीन, ते लिहिलं की आपल्यालाही छान वाटत ना,
0: आणि मग आपल्याला ब्रेन पण असं
1: ऍक्टिवेट होतो। बरोबर। योगीराज तुझ्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला आणि तुझ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने अनेक मुलांना, आपले जे बालमित्र आहेत त्यांना प्रेरणा नक्कीच मिळाली असेल याची खात्री वाटते मला, आणि भविष्यातही तू अशीच प्रगती करत राहो आणि आयुष्यात तुला खूप मोठं यश मिळो, हीच आमच्या सगळ्या बालमित्रांकडून आणि आकाशवाणीकडून तुला खूप खूप शुभेच्छा यासाठी। आज तू इथे आलास, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार।
0: थँक्यू।

बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण योगीराज कुलकर्णी या बालमित्राबरोबर गप्पा मारल्या. बरं, बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

0: श्रोते हो, गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या

0: नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: Hey guys! आज तर पार्टी हवी आधी चैम्पियन बरोबर सेल्फी घेऊया।
3: आइडिया इथेच करूया पार्टी।
2: पिझ्झा पार्टी
4: yes!
2: चल तुझे कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन। RBI सांगते आहे की आपला पिन OTP CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
4: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग। RBI सांगते, जाणकारपणा सतर्क रहा।
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
6: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस

0: दर पाऊस झाला, यामुळे लाहेरी भिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर पेरलमल भट्टी पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर बुलढाणा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला

0: सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलंय. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे.

0: काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉन ला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

श्रोतो, दाटून येणारे मेघ विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या रेनकोट रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठूरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या पताका तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिमण्हायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपके पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैरफिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553 1705 किंवा 1706.

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर

सांगा सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर 7792 kHz तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी मेघा होमकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज रविवार दिनांक 5 जुलै 2026, 14 आषाढ शके 1948. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस नोंदवला गेला. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं वर्तवलं आहे. हा होता हवामानाचा अंदाज. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात माधुरी माधव ओग यांचं नारदीय कीर्तन. आख्यानाचा विषय आहे संत ज्ञानेश्वर महाराज.

प्रस्तुत अभंग भगवंताचे लाडके भक्त संत नामदेव महाराजांचा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी असा वसा घेणारे आमचे नामदेव. त्यांची वाणी प्रासादिक, श्रोत्यांना आकर्षण घेणारी अशी भाषा शैली, अनन्य भाव असलेले आमचे नामदेव महाराज आजच्या अभंगामध्ये म्हणाले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. साक्षात ब्रह्मरूप असलेले संत जगामध्ये अवतार घेतात. दीन जनांचा उद्धार करण्यासाठी ते भूतलावर अवतरतात. ब्रह्मादिक देव त्यांचं तीर्थ वंदितात. त्यांचं नाम घेतल्याने महादोष निवारण होतात. एखादा दुराचारी विषयी वासनासक्त जरी त्यांना शरण आला ना, तरी त्यांच्या कृपेने तो त्वरित उद्धरतो. सदैव अखंडित नामदेव अशा संतांची निशिदिनी वाट पाहत आहेत आणि आपणालाही सत्संगती करावी असं सांगतायत. देवादिकांचे अवतार दुष्टांचं निर्दालन आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी असतात. म्हणून देवांना भक्तवत्सल असं म्हणतात. संतांचे अवतार जडजीवांना सन्मार्ग दाखवण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी. जे विषयांमुळे दीन झालेले आहेत, ज्यांची इंद्रिय मन ताब्यात नाही, अशा दीनांचा उद्धार करण्यासाठी असतो. म्हणून त्यांना दीनवत्सल म्हणतात. आणि तुमचे आमचे हे अवतारच असतात, नाही का? अहो रात्र कुटुंबासाठी धडपड करतो म्हणून आपण कुटुंबवत्सल असतो. देव दुष्टांचा वध करतात, पण संत मात्र दुष्टांची दुष्टबुद्धीच निवारण करतात. म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ असं मानलं जातं. संतांची प्रमुख लक्षणं सूत्र श्लोकामध्ये सांगितली आहेत. वदनम प्रसाद सदनम. अहो ज्यांचं मुखकमल हे कायम प्रसन्न असतं, प्रसन्नता हेच ज्यांचं माहेर घर. नाहीतर आमचं मुख कायम वक्रतुंडच, क्वचितच प्रसन्न असतं. कितीही मनासारखं केलं तरी तोंड हे वाकडच असतं. संतांचं दुसरं लक्षण आहे सदयम हृदयम, दयार्द्र अंतःकरण असतं. दुसऱ्याच्या सुखे सुखावे आणि दुसऱ्याच्या दुःखे दुखावे असं असतं. तिसरं लक्षण आहे सुधा मुचो वाचहा, वाणी मधुर. अमृताते ही पैजा जिंके अशी, किंवा अमृत हे मुखे स्रवत असे, कधी अपशब्द निंदा त्यांच्या मुखी नसते. चौथं लक्षण करणम परोपकरणम. अहो कृती कशी? तर परोपकारी वृत्ती. कोणालाही त्रास देणार नाही, उलट जगाचाच त्रास त्यांना होतो. संत जोवर जिवंत असतात ना, तोपर्यंत त्यांची किंमत सामान्यांना नसते. उलट समाज त्यांचा आनंदवित छळच करत असतो. म्हणूनच तेची संत तेची संत जे सोशी जगाचे आघात, अशी संतांची व्याख्या केली जाते. लोकांचे हे बालिश चाळेत म्हणून ते सोडून देत असतात आणि भगवंताच्या सदैव अनुसंधानामध्ये ते राहत असतात. संत हे अवतार घेतात आपण पाहिलं, याची प्रचिती अनुभव आपल्याला येत असतो. संत रामदास स्वामी हे मारुतीरायाचे अवतार, संत ज्ञानदेव हे महाविष्णूचा अवतार. ज्ञानाचा एका नाम्याचा तुका असं वारकरी संप्रदायामध्ये मानतात. साईबाबा अक्कलकोट स्वामी हे दत्तावतार आहेत असं आपण मानतो. ते स्वेच्छेने भूतलावर अवतीर्ण होतात आणि आपलं उद्दिष्ट कार्य संपलं की आपणून स्वेच्छेने जगतातून जातात. संत तुकोबा एका अभंग

असे हे अवतारी संत समाजामध्ये अविवेकाची काजळी झटकतात, विवेक दीप उजळतात, विस्कटलेली समाजाचे घडी नीट करतात, समाजाला सन्मार्गाला लावतात, लोकांचं कल्याण इच्छितात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, या संतांचे अनंत उपकार आपल्यावर असतात, जन उद्धार करण्यासाठी पदयात्रा तीर्थाटन करतात, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई, हा उदात्त हेतू त्यांच्या मागे असतो, बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येत असे अशी त्यांची अवस्था असते, समाजामधील लहान थोर असं न मानता परखडपणाने बोलतातही, भिडभाड ठेवत नाहीत तर कधी प्रेमळपणानेही समजावून सांगतात, संत चमत्कार करतात असा समाजामध्ये एक प्रवाद आहे, पण तो सहज आविष्कार असतो, सहजतेने ते घडत असतात, सद्धर्माची शिकवण देतात असं संतांचं महत्कार्य असतं, संत हे दृष्टीने स्पर्शाने कृपा करत असतात, जो जो कोणी अनन्य भावे शरण येईल त्यांचा उद्धार करतात। नाथांच्याकडे एकदा चोर चोरी करायला आले, सगळं काही चोरून गाठोळ बांधलं आणि बाहेर पडणार, एवढ्यात नाथांनी हाक मारली, अरे बाबांनो माझं सर्व घर लुटून नेतात, पण हे माझं सोन्याचं पवित्र आणि गळ्यातली साखळी मात्र राहिली आहे, ती घ्यावी असं हात जोडून सांगितलं। चोर लज्जित झाले, कृतकर्माचा पश्चाताप झाला, नाथांना शरण आले, सद्गतीत कंठाने त्यांची माफी मागितली। सज्जन हो, ते आजच्या काळातले चोर नव्हते बरं, असो वाल्या कोळ्यासारखा पापी दुराचारी, पण नारदांचं दर्शन झाल्यावर वृत्ती बदलली, त्यांची कृपा झाल्यावर वाल्मिकी ऋषी झाले आणि रामायणासारखा महत् ग्रंथ त्यांनी लिहिला। संत दर्शनाने माणसं तर पावन होतातच, पण नद्या देखील पावन होतात, जगाला पावन करणाऱ्या गंगा यमुना सरस्वती या नद्या रात्रीच्या वेळी स्त्री रूप घेऊन नाथांच्या दर्शनाला येत असत, येताना मलिन आणि जाताना पावन होऊन जात असत, असा हा संत महिमा आहे। संतांच्या सहवासानं क्षेत्र पावन होतात, आळंदी देहू इत्यादी क्षेत्र बनली, अहो गडही सज्जन होतो ना, मग आपण तर माणसंच आहोत, आपण का नाही पावन होणार, निश्चितच होणार। म्हणून नामदेव म्हणाले, हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो। अशा या संतांचं दर्शन दुर्लभ, संगत लाभणं म्हणजे महत्भाग्य, त्यांची कृपा होणं अतिशय कष्टसाध्य असली तरी त्यांच्या चरणाशी नम्र होऊन त्यांच्या सान्निध्यात राहून ती कृपा आपल्या मनुष्य जीवनामध्ये निश्चित संपादन करून घ्यावी, संतांची निशिदिनी वाट पाहावी आणि त्यांचं नाम घेऊन आपला उद्धार करावा, असं नामदेव आपल्या आजच्या पूर्व

अशा त्यांच्या उरावरी भेटी झाल्या. वाळवंटात नामदेवांचं कीर्तन उभरायलं. कीर्तन श्रवणासाठी ही भावंड बसली होती. ज्ञानेश्वरांच्या अंतरात तळमळ होती. लोकजागृती करणं, भागवत धर्माचं महत्व पटवून देणं, सकल जनांना सामावून घेणं, यासाठी समर्थ असा धर्मप्रचारक म्हणजे नामदेव आहेत. त्यासाठी पदयात्रा करून धर्मप्रचार व्हावा म्हणून निवृत्तीनाथांची परवानगी घेतली आणि नामदेवांना भेटण्यासाठी निघाले. नामदेवा, माझी एक इच्छा आहे. कोणती सांगू?

नामदेवा, माझी इच्छा आहे की आपण दोघं तीर्थयात्रेच्या निमित्ताने पंढरी बाहेर पडावं. हे ऐकताच नामदेव दचकले, म्हणाले, ज्ञानदेवा, हे कसं शक्य? मी पंढरी बाहेर गेलो तर हे विटेवरचं सावळं रूप मला अंतरेल रे. त्याचं दर्शन सुख नाही म्हणजे माझी कासाविशी. ज्ञानोबा म्हणाले, अरे आश्चर्य आहे, खेचर माऊलीनी तुला ईश्वर सर्वव्यापी आहे दर्शवलंय ना, तरी तुझी दृष्टी कोती कशी?

होय, तरी मला वाटतं सर्व सुख पांडुरंगापाशी पंढरीतच आहे. आता नामदेवांचं मन वळवायचं कसं? नामदेवांना म्हणाले, जर पांडुरंगानी परवानगी दिली तर तू माझ्याबरोबर तीर्थयात्रेला येशील ना? आता नामदेवांचं बोलणंच खुंटलं. त्यांनी संमतीदर्शक मान हलवली. नामदेवांनी देवाकडे पाहिलं तेव्हा देव म्हणे, नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. आणि नामदेव तीर्थयात्रेला जायला तयार झाले. आता ही वार्ता वायुवेगाने पंढरपुरात पसरली. नामदेवांच्या घरी कळली आणि त्यांच्या घरी नामदेवांना भेटायला रीघ लागली. काही जण म्हणाले, नामदेवा तू फार मोठा भाग्यवान आहेस, तुला संतसंगतीत तीर्थयात्रा घडणार. खरंच तीर्थयात्रा करणं घडणं फार कठीण आहे, ते भाग्यात असावं लागतं. आता तुम्ही म्हणाल, आहो त्यात काय, हल्ली कितीतरी यात्रा कंपन्या आहेत. पण सज्जन हो, ही तीर्थयात्रा असते का हो? आम्ही ट्रीप म्हणून जातो, मग आमची जाण्यायेण्याची जेवणा खाण्याची सोय आहे ना? उत्तम तऱ्हेने व्यवस्था होईल ना? काही त्रास होणार नाही ना? याचा विचार प्रथम होत असतो. नुसतं देहाने तीर्थयात्रा नकोय, त्यात भाव हवाय. ज्ञानोबाच हरिपाठामध्ये म्हणाले.

किंवा तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी वायाची उपाधी करसी जना। सत्वगुण वृद्धिंगत होण्यासाठी संत संगती तीर्थयात्रा करावी। तीर्थे ही संतांच्या पदरजाला भुकेलेली असतात। सर्वत्र देव असला तरी स्थान महात्म्य असतेच। देवाबद्दल कृतज्ञता निर्माण व्हावी। 24 तास प्रपंच करणाऱ्या माणसाला थोडा वेळ प्रपंचातून बाहेर पडता यावं म्हणून तीर्थयात्रा। पूर्वी प्रपंच पूर्ण झाल्यावर वानप्रस्थ आश्रमात पायी तीर्थयात्रा करत तो मनुष्य परत घरी येईलच अशी खात्री नसे। असो इकडे ज्ञानदेवांना पांडुरंग सांगत होते, माझा नामदेव फार लाडका आहे रे, हळूवार आहे तो, त्याला क्षणभरही दृष्टीआड होऊ देऊ नकोस, त्याची काळजी वाटते। पांडुरंगाचा निरोप आणि आशीर्वाद घेऊन मंडळी निघाली। पुंडलिकाचं दर्शन घेऊन भीमेच्या पैल पार निघाले। अशा तऱ्हेने प्रथम अरण मेंढी, बारशी, मग आंबेजोगाई आणि विसोबा खेचर यांचं दर्शन घेऊन जावं म्हणून औंढ्या नागनाथाला आले। अशा तऱ्हेने मग

कीर्तन उभं राहिलं. पण शिवदर्शनाला गर्दी आणि अडथळा येऊ लागला. लोक नामदेवांना अद्वात अद्वा बोलू लागले. नामदेव म्हणाले, तुम्ही हरिहरात भेद का मानता? आता मात्र काही लोकांना नामदेवांचा अतिशय राग आला. म्हणाले, इथून चालता हो, नाहीतर तुला धक्के मारून हाकलून देऊ. एका सद्गृहस्थाने सांगितलं, बुवा आता कशाला उज्जत घालता, त्यापेक्षा देवळाच्या पाठीमागे जाऊन खुशाल टाळ वाजवत बसा. मग सर्वजण मंदिराच्या मागील आवारात आले. परत कीर्तन सुरू झालं. त्याच क्षणापासून कीर्तनामध्ये रंग भरू लागला. भक्तगण दर्शन घेऊन कीर्तनाला बसू लागले. प्रत्यक्ष शंकर भगवानाने देखील ही स्तुती ऐकण्यास नंदिकेश्वराला आहे त्याच जागी ठेवून आपलं मुख नामदेवांकडे गेलं. फिरविले देऊळ. जिथे कीर्तन चालू होतं तिकडे त्यांच्या सन्मुखच देव गाभाऱ्याचं द्वार आलं. समुदायाने तो चमत्कार पाहिला आणि

असा गजर केला. नंतर ही मंडळी वेरूळ मार्गे पंचवटी त्र्यंबकेश्वरला आली. महाराष्ट्र गुजरात सीमेवर आली. एका विठ्ठल मंदिरापाशी आली. अशा तऱ्हेने

सर्वजण द्वारकेकडे आले. कृष्ण भगवानाचं दर्शन घेऊन कृतार्थ झाले. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. नामयाचा स्वामी सुखाचा सागरू, कृष्ण खेळविता सुफळ संसारू. नंतर नर्मदेला ही मंडळी आली. ज्ञानाचे देवघेव करत यात्रा पुढे चालली होती. जाता जाता लोकजीवन निहाळत होते. लोकांमध्ये आदर आतिथ्य श्रद्धा होती. पण खरा धर्म विसरून रूढी परंपरांच्या मागे ते धावत होते. क्षुधितांना न देता जातपातीचं प्राबल्य माजत होतं. दानाचं खरं स्वरूप कळत नव्हतं. तेव्हा नामदेवा, भजन कीर्तन द्वारा तू जनजागृती कर. तुझ्या भाषेमध्ये सामर्थ्य आहे. नामदेवही मनोधैर्य वाढल्याने संमती देतात. अशा तऱ्हेने पुढे पुढे यांचा मुक्काम चालला होता. नामस्मरणाच्या तंद्रीमध्ये झपाझप पावलं टाकत एक एक तीर्थक्षेत्राला भेटी देत होते. कृष्ण भक्तीमध्ये मन मोहरलं. सोरटी सोमनाथाला आले. मध्यंतरी दिल्लीलाही आले. बादशाने गोहत्या केली, पण कीर्तनामध्ये ती गाय नामदेवांनी जिवंत केली. असे अनेक विध अनुभव या तीर्थयात्रेमध्ये येत होते. सुधामपुरी पाहिली श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असा जप करत होते. एक एक तीर्थाचं स्थल महात्म्य समजून घेत होते. राजस्थानामध्ये ही मंडळी आली. बिकानेर पासून 50 मैलावर एका ठिकाणी दुपारच्या वेळेला थांबले. उष्ण वारे वाहत होते. अंगाची लाही लाही होत होती. सर्वजण तहानलेले. कुठेही पाणी मिळत नव्हतं. एवढ्यामध्ये एकाचं लक्ष एका विहिरीकडे गेलं. सर्वजण तिथे गेले. पाहतात तर विहीर अतिशय खोल, पाणी अगदी तळाशी गेलेलं. सर्वजण हताश झाले. ज्ञानदेवानी लघिमा सिद्धीचा अवलंब करून सूक्ष्म रूप धारण केलं. विहिरीत उतरले आणि तृषा शांत करून पुन्हा वर आले. नामदेवा, तुला जल आणून देऊ? नामदेव नाही म्हणाले आणि डोळे मिटून चिपळीच्या तालावर जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी असा घोष सुरू केला. देवा, मी माझ्या स्वार्थासाठी नाम न घेता बहुत जनांच्या तहानेसाठी टाहो फोडतोय. सर्व भाविकही त्या नामगजरामध्ये सामील झाले. आणि काय चमत्कार, जे पाणी डोळ्यालाही दिसत नव्हतं ती विहीर पाण्याने उचंबळून आली.

जल एखाद्या वाहत्या झऱ्याप्रमाणे दिसू लागलं. ज्ञानेश्वरांनी नामदेवांना दृढ आलिंगन दिलं आणि शब्दाविना संवादे ही अनुभूती उभयताना आली. लोकांनी नामदेव का कुवा असं नामकरण तिथे केलं. आजही तिथे आपण गेलो तर त्या विहिरीला कायम पाणी असतं असा हा भक्तीचा महिमा. पुढे ही मंडळी काशीला आली. गया प्रयाग तीर्थ झाली. तिथे पंढरपूरून सात आठ संत मंडळी आलेली होती. विसोबाई आलेले होते. त्यांना विविध अनुभव त्यांनी कथन केले. ज्ञानदेवांचा सहवास लाभला ही कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक खेड्यामध्ये आता सर्व वारकरी पंढरीला पुन्हा निघालेले होते. आषाढीचे दिवस जवळ आलेले होते. गावोगावून दिंड्या निघालेल्या होत्या. कवी वर्णन करतात,

आषाढी एकादशी, नामदेवांचं कीर्तन, नामाचा गजर झाला. द्वादशीला माऊंद झालं. सजनो, माऊंद म्हणजे मा वद, पण आम्ही मात्र माऊंद थाटामाठात साजरं करतो, सगळ्यांना बोलावणी करतो आणि सांगतो आम्ही अशी अशी तीर्थयात्रा केली. द्वादशीला माऊंद झालं. प्रसाद गोपाळकाला घेऊन यात्रेची सांगता झाली. अशा ह्या पदयात्रेने जगाचा उद्धार या दोन्ही संतांनी केला. असे संतांचे अवतार जगाला सन्मार्गाला लावतात. म्हणून मूळ अभंगामध्ये नामदेव म्हणाले.

श्रोते हो आज माझं घर माझं शेत या कार्यक्रमात माधुरी माधव ओक यांचं नारदीय कीर्तन आत्ता आपण ऐकलं. आख्यानाचा विषय होता संत ज्ञानेश्वर तीर्थयात्रा. यानंतर आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऐकूयात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले आजचे बाजारभाव. वेगळा उल्लेख नसल्यास आवक क्विंटलमध्ये डाळिंब 1453 क्विंटल आवक, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 10000, सरासरी 5500. बटाटा लोकल आवक 9059 क्विंटल, कमीत कमी दर 800, जास्तीत जास्त 1500, सरासरी दर 1150. कांदा लोकल आवक 7364 क्विंटल, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त दर 2600, सरासरी दर 1800. टोमॅटो लोकल आवक 3270 क्विंटल, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 3000, सरासरी 2000. फ्लावर लोकल आवक 425 क्विंटल, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 4000, सरासरी 2500. कोबी लोकल आवक 758 क्विंटल, 1000 ते 1600, सरासरी दर 1300. भेंडी लोकल आवक 574 क्विंटल, 1600 ते 4000, सरासरी दर 2800. केळी लोकल 6 क्विंटल आवक, कमीत कमी दर 500, जास्तीत जास्त दर 3000, सरासरी दर 1700. संत्री लोकल आवक 155 क्विंटल, कमीत कमी दर 3000, जास्तीत जास्त दर 7000, सरासरी दर 5000. मोसंबी लोकल आवक 181 क्विंटल, कमीत कमी दर 1200, जास्तीत जास्त 7500, सरासरी दर 4300. दुधी भोपळा 340 क्विंटल आवक, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 3000, सरासरी 2000. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त आजचे बाजारभाव.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. उद्या म्हणजे सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजीच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऊस पिकातील होमणी कीड आणि एकात्मिक नियंत्रणाचे उपाय याविषयी डॉक्टर संतोष कुमार मोरे, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती. याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: तुमच्या घरी

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अग अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हण रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाट?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शांत घ्यावं।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तू शिकवतोय ना?
1: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. लोकसंख्या

0: संख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत ठेव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणेकरी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर राजच्या

0: अगं आखी काय सांगत होतीस ग तू?
1: होत ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
0: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
1: पाणी उकळून शान प्याव.
0: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
1: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
1: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तो शिकवतोय ना.
0: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
3: श्रोते हो, यानंतर रात्री ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। ऑगस्ट पासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे। अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली। कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला। मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली, यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला। बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे। क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे। पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत। ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले। ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत। रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला। खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली। अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला, यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे। पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला।
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब

0: ना हो।
1: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे। 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे। बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं। त्या 70 वर्षांच्या होत्या। गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली। ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली। त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं। भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली। तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले। तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत। परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत। गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते। जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे। जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे। टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे। यासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत। कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे। नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे। इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे। बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे। व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे। त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे। इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली। गुरुदेवांच्या

0: तीन महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रासह विविध शस्त्र प्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.

0: एक कलाकार।
1: श्रोते हो, आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात मी मेघा होमकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, चित्रपटातील एखादं गाणं वर्षानुवर्ष आपल्या स्मरणात राहतं, त्यामागे केवळ संगीत किंवा कलाकारांचा अभिनय नसतो, त्या गाण्याला दृश्यात्मक सौंदर्य देणाऱ्या नृत्य दिग्दर्शकाचाही त्यात तितकाच मोठा वाटा असतो। आज आपण अशाच एका विलक्षण नृत्य दिग्दर्शिकेचा प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांनी 200 अधिक चित्रपट आणि 2000 अधिक गाणी कोरिओग्राफ केली, ज्यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, करीना कपूर यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींच्या पडद्यावरील व्यक्तिमत्वाला नवी उंची दिली, त्या म्हणजे दिवंगत नृत्य दिग्दर्शिका सरोज खान। 4 अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्य म्हणजे केवळ पावले नसून भावना, अभिनय आणि कथेला पुढे नेणारं प्रभावी माध्यम आहे हे सिद्ध केलं। चला सुरुवात करूया त्यांच्या कारकिर्दीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणाऱ्या एका अविस्मरणीय गाण्याने।

सरोज खान, प्रत्येक कलाकाराच्या व्यक्तिमत्वाचा त्या अभ्यास करायच्या. त्या कलाकाराला काय शोभेल, कोणती हालचाल सहज वाटेल, कोणत्या भावातून पात्र अधिक प्रभावी दिसेल याचा त्या बारकाईने विचार करत असत. त्यांच्या नृत्यात भारतीय शास्त्रीय नृत्याचा पाया होता, पण त्याला त्यांनी चित्रपटाच्या भाषेत सहज मिसळलं. त्यांनी साधना, वैजयंतीमाला, वहिदा रहमान, रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय, करीना कपूर अशा अनेक पिढ्यांतील अभिनेत्रींसोबत काम केलं. 1974 गीता मेरा नाम हा त्यांचा स्वतंत्र नृत्य दिग्दर्शिका म्हणून पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर प्रतिज्ञा, जज्बात, मिस्टर इंडिया आणि

एक दो तीन या गाण्यानं माधुरी दीक्षित यांना स्टार बनवलं आणि सरोज खान यांना सर्वोच्च नृत्य दिग्दर्शकांच्या पंक्तीत स्थान मिळवून दिलं. नृत्य फक्त पायांनी होत नाही. सरोज खान यांची एक खास शिकवण होती, नृत्य फक्त पायांनी होत नाही, चेहऱ्यावरील भावही तितकेच महत्त्वाचे असतात. आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक गाण्यात अभिनय आणि नृत्य यांचा अप्रतिम संगम दिसतो. त्यांनी अनेक कलाकारांचा आत्मविश्वास वाढवला. ज्यांना नृत्य कठीण वाटत असे त्यांच्यासाठी त्या अगदी सहज नैसर्गिक हालचाली तयार करत असत. तर उत्तम नृत्य करणाऱ्या कलाकारांकडून त्या परिपूर्णतेची अपेक्षा ठेवत आणि त्या परिपूर्णतेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे

डोला रे डोला, भव्य सेठ, शास्त्रीय नृत्याची मोहकता आणि दोन प्रतिभावंत अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी सरोज खान यांना 2002 सालचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या गाण्यातील प्रत्येक हस्तमुद्रा, प्रत्येक फिरकी आणि प्रत्येक नजरेतील भाव अत्यंत बारकाईने रचले गेले. यानंतरही त्यांनी काळानुसार स्वतःला बदलत ठेवलं. नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करतानाही त्यांची शैली तितकीच प्रभावी राहिली. याचाच प्रत्यय देणारं राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणखी एक गाणं.

करीना कपूर यांच्या उत्स्फूर्त व्यक्तिमत्वाला अगदी साजेशी कोरिओग्राफी. याच गाण्यासाठी सरोज खान यांना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या प्रत्येक गाण्यात पात्राचं व्यक्तिमत्व नृत्यातून व्यक्त होत असे, म्हणूनच त्यांची कोरिओग्राफी कधीच साचेबद्ध वाटली नाही. गुरु, खलनायक, बेटा, हम दिल देख चुके सनम, देवदास अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. नृत्य दिग्दर्शकच म्हणून नव्हे तर नच बली ये आणि झलक दिखलाच्या यासारख्या कार्यक्रमांमधून त्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन केलं. त्यांच्या उत्तरार्धातील अत्यंत देखणी आणि शास्त्रीय सौंदर्य लाभलेली आणखी एक रचना

हे गाणं पाहताना सरोज खान यांच्या कारकिर्दीचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर उभा राहतो. नृत्य म्हणजे केवळ तालावर पावले टाकणं नव्हे तर भाव, सौंदर्य, संस्कृती आणि कथेला जिवंत ठेवणारी कला हे त्यांनी प्रत्येक रचनेतून सिद्ध केलं. 4 दशकांहून अधिक काळ, 2000 अधिक गाणी, 200 अधिक चित्रपट, 3 राष्ट्रीय पुरस्कार, 8 फिल्मफेअर पुरस्कार आणि असंख्य कलाकारांना दिलेली प्रेरणा

हीच सरोज खान यांची खरी ओळख. त्यांच्या नृत्यरचना आजही तितक्याच ताज्या वाटतात आणि पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. याच शब्दांसह आकाशवाणीच्या एक कलाकार या कार्यक्रमातून आज आपण सरोज खान यांना विनम्र आदरांजली करतोय. पुन्हा भेटूयात उद्याच्या एक कलाकार या कार्यक्रमात. तोपर्यंत मी मेघा होमकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एक कलाकार।
1: एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, यानंतर 9:30 हिंदीतून, 9:30 इंग्रजीतून बातम्या, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकौका अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेच्या कार्यक्रमात पंडित कैलास शर्मा यांचं बासरीवादन हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान कमाल 25.2 अंश सेल्सिअस तर किमान 22.0 अंश सेल्सिअस. हा झाला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी मेघा होमकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.